0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला।

सुहासिनी सुमधुर भा

श्रोत सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सर्वदिनांक 16 आषाढ 1948 अर्थात 7 जुलै 2026. श्रोत आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रोते, आता आपण भालचंद्र करंबळेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं गणपती अथर्वशिष्ठ स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यंत्र एक वेळा सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपाई, रचना आहे संत निरंजन स्वामी महाराजांची, तर संगीत आहे बाळ कर्वे यांचं.

श्रोते, आताच आपण सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भोपळी आपण ऐकलीत. रचना होती संत निरंजन स्वामी महाराजांची, तर संगीत होतं बाळ कर्वे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोते, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे अनिल अरुण यांचं.

श्रोतापण किशोरी अमोणकर यांच्या सुरातील संत जनाबाई यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं किशोरी अमोणकर यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेदादा पण अजित करकरे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत निजंत पांडुरंग दीक्षित यांचं मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली

0: क्षेत्रातच आपण राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या सुरातील ग दि माडगूळकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेसाठी संगीत नियोजन होतं सी रामचंद्र यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात ऋषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात डिजिटल स्थितीकडे वाटचाल याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, इंटरनेट ऑफ थिंग्स हा शब्द आपण ऐकलाच असेल. आजच्या युगात स्मार्ट होण्यासाठी केवळ मोबाईल किंवा टीव्ही पुरता हा शब्द मर्यादित नसून तो आता थेट शेतातच पोहोचलाय. होय, शेतासाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी हे केवळ स्वप्न न राहता प्रत्यक्ष उपयोगात येणारी गोष्ट बनली आहे. आजची शेती अनेक आव्हानांना सामोरी जाते आहे. वाढता उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि मजुरांची कमतरता या समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत. अशा परिस्थितीत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट शेती ही काळाची गरज बनली आहे. या स्मार्ट शेतीचा महत्वाचा घटक म्हणजे IoT अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्स. थोडक्यात सांगायचं झालं तर वस्तूंना इंटरनेटशी जोडून त्या वस्तू एकमेकांशी संवाद साधू शकतील. म्हणजे उपकरणं, सेन्सर्स, मशीन, पंप, ड्रोन यांना इंटरनेटच्या मदतीनं नियंत्रित करता येईल. या सगळ्यांचा वापर शेतकऱ्याला अधिक माहितीपूर्ण, अचूक आणि वेगवान निर्णय घेण्यासाठी करता येईल. शेत

0: मातीतील ओलावा, तापमान, आर्द्रता यासारखी माहिती मोजणारे सेन्सर्स बसवले जातात. हे सेन्सर इंटरनेटद्वारे ही माहिती क्लाउड प्रणालीकडे पाठवतात. त्या माहितीचं विश्लेषण करून शेतकऱ्याला मोबाईल ऍप अथवा SMS द्वारे सल्ला दिला जातो. जसे की आज पाणी देण्याची गरज नाही किंवा कीड प्रादुर्भावाची शक्यता आहे. या प्रणालीचा उपयोग करून खत व कीटकनाशकांचा अचूक वापर शक्य होतो. हवामान आधारित शेती सल्ला मिळतो. पीक उत्पादनात वाढ होते. स्मार्ट सिंचन व्यवस्था विकसित करता येते. पशुधनाच्या आरोग्यावर देखरेख ठेवता येते. आपल्या देशात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता ही एक मोठी समस्या आहे. परंतु IoT आधारित ड्रीप सिंचन प्रणालीमुळे शेतातल्या जमिनीच्या आर्द्रतेनुसार पाणी आपोआप सोडले जाते. पाण्याची गरज नसताना मोटार बंद राहते आणि गरज असताना आपोआप सुरू होते. यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते. जमिनीतील सेन्सरमुळे आर्द्रतेनुसार पाण्याचा प्रवाह नियंत्रित केला जातो. ही प्रणाली मोबाईल ॲपवरूनही चालवता येते. या प्रणालीमुळे 25-40% पाण्याची बचत, वीज खर्चात कपात हे फायदे होतात. ड्रोन कॅमेरे सेन्सर्सच्या मदतीनं पिकांची वाढ, पानांचा रंग, रोग व किडींचा प्रादुर्भाव ओळखता येतो. शेतातील वातावरणाचे सतत निरीक्षण केले जात असल्यानं उष्णता, आर्द्रता, वाऱ्याचा वेग यावरून कोणती कीड किंवा रोग येण्याची शक्यता आहे याबाबतचा अंदाज येतो. या माहितीच्या आधारे वेळीच कीटकनाशकाची फवारणी नियोजित करता येते आणि त्याची अंमलबजावणी वेळीच होऊन पर्यायी नुकसान टाळता येते. एखादे पीक पेरायचे ठरवले असेल आणि शेतातल्या सेन्सर्सनी इशारा दिला की पुढील काही दिवस हवामान अतिशय कोरडे राहील तर पेरणी पुढे ढकलता येईल किंवा दुसरा पर्याय निवडता येईल.
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सत्रामध्ये डिजिटल शेतीकडे वाटचाल याविषयी दिनेश प्रसाद म्हाकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षेप करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षेप करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सर्वसैक्यात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या

मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते, अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे

0: मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत. त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते. शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत या तिसऱ्या भागात। आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्णहरी।
1: रामकृष्णहरी, तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करत आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर बर।
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली। तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं

0: की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे, तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
1: बरोबर.
0: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
1: बर.
0: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
1: बरोबर.
0: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
1: अरे वा.
0: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
1: बरोबर.
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं.
0: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे ही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी संप्रति
3: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. श्रोसगाचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
4: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: दादाचं असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड,
7: बीड।
8: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
9: हो मग
8: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
9: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज

0: होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
0: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
2: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 7 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: वाह वहिनी वाह, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती। काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरता?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपर फाईन साबुदाणा।
3: श्रोत्यांनो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेस ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। श्रोत्यांनो, सकाळी ठीक 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा फोन कार्यक्रम अर्थात हॅलो गीत मारा। निवेदन गोपाल ठाकूर आणि सादरगते आहेत योगीराज बच्चे। सकाळी 10:30 आरोग्यमंत्री या कार्यक्रमात गरोदरपणात घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर पूनम लोध शिंदे यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। निर्मिती साय, दिनेश माकरे आणि सादरगते आहेत योगीराज बच्चे। सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम। दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू। सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 7:30 आपण ऐकू शकाल शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी। 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू। तर श्रोते, आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली, तसंच आमची नेहमीची बातमीपत्र नेहमीच्या वेळेत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र छत्रपती आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच दिल्ली केंद्रावरून आम्ही नेहमीच्या वेळेत बातमीपत्र सहक्षित करू। आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत। श्रोते, ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम।

सगळ्यांना नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया आकाशवाणी बीड केंद्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यातील कुस्तीपटूनं मिळवलं सुवर्णपदक. बीडमध्ये पार पडली शालेय वाहतूक सुरक्षिततेवर कार्यशाळा. जिल्हा वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय आणि रोटरी क्लबचा संयुक्त उपक्रम. आणि सह्याद्री देवराईमध्ये तुलसी फॅशन डिझाईन कॉलेजचा हरित संकल्प. सह्याद्री देवराई परिसरामध्ये स्वच्छता आणि 100 वृक्षांचं रोपण. आणि आता घडामोडी विस्तारानं. श्रोतो, बीड जिल्ह्यातील माजलगावचा सुपुत्र कुस्तीपटू सुमित कुमार भारसकर याने एशियन कुस्ती चॅम्पियनशिप 2026 अंडर 20 इंटरनॅशनल फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू कुस्तीपटू पैलवान सुमित कुमार भारसकर याने अंतिम फेरीमध्ये कझाकिस्तानच्या मल्लाला 13-7 फरकानं पराभूत करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकावला. विद्यार्थ्यांच्या

च्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत बीडच्या इतिहासामध्ये प्रथमच शालेय वाहतूक सुरक्षिततेवर व्यापक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. मोटार वाहन निरीक्षक रणजित पाटील यांनी शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित फिटनेस तपासणी, वैध परवाना आणि बॅचधारक चालकांकडूनच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचं महत्व अधोरेखित केलं. मुख्याध्यापकांनी पालक, चालक आणि अटेंडंट यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवून वाहतूक व्यवस्थेचा नियमित आढावा घ्यावा असं त्यांनी सांगितलं. कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक डॉ प्रकाश कोंका यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे विविध पैलू उलगडून सांगितले. रस्ता सुरक्षा नियम, वाहनातील ब्लाइंड स्पॉट, स्कूल बस आणि रिक्षासाठी आवश्यक सुरक्षा निकष, शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसंच शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, पालक, चालक, अटेंडंट आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. चंपावती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एन डी कुलकर्णी यांनी त्यांच्या शाळेमध्ये शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थी वाहतूक समिती कार्यरत असून अटेंडंट पालकांच्या नियमित बैठका घेऊन सुरक्षित वाहतुकीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असल्याची माहिती सांगितली. शरद देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग बीड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं वनमहोत्सव सप्ताह 2026 विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वनमहोत्सव सप्ताहाच्या निमित्तानं वन विभागाच्या सहकार्यानं सह्याद्री देवराई परिसरामध्ये वृक्षारोपण स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देवराई परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या विविध प्रजातींच्या सुमारे 100 वृक्षांचं रोपण करण्यात आलं. याप्रसंगी उपस्थित असलेले वनरक्षक अकबर शेख रसूल मिया यांनी वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक योजना आणि उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. आणि आता आजचे ठळक दिने विशेष. श्रोतेहो, आज 7 जुलै. 7 जुलै 1910 रोजी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली. 7 जुलै 2003 रोजी नासाचे अपॉर्च्युनिटी स्पेस क्राफ्ट मंगळावर झेपावलं. या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बी रहा कार्यक्रम आम्ही इथे संपवतो. मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतोय. लेखन सौजन्य अतुल कुलकर्णी आणि सादर करते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोतदादा नमस्कार, बीड हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचे बीड केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी के।

एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोतेयानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. आणि नांदेड मुंबई तसंच नांदेड टनकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल राज्यापती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावीत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलढाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
1: एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये तयार होतोय. मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे. या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते. जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे.
0: दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या

0: दुर्घटनांमध्ये गेल्या 4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. पालघर जिल्ह्यात काल 200 नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं, तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका करण्यात आली. पुणे जिल्ह्यात आळंद इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या 400 हून अधिक भाविकांची सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या इतर भाविकांसह 150 गायींचीही सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी 10 जुलैला पुण्यातून वारीत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत, त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे. आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल.
0: आषाढी वारीसाठी श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून, तर श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगरसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. जालना शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 173 धरणांमध्ये सध्या फक्त 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले तब्बल 81 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड एक्सप्रेस या 2 गाड्यांना काल प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ अजित गोपछडे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड टनकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होईल, तसंच पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले,
2: आज देवभूमि उत्तराखंड के टनकपुर से हुजूर साहेब नांदेड के लिए नई सर्विस चालू हुई. इसका एक आज से संचालन शुरू होगा. साथ ही साथ हुजूर साहेब नांदेड से वाशिम हिंगोली होते हुए मुंबई के लिए एक ट्रेन सर्विस चालू हो, जिससे कि विदर्भ और मराठवाड़ा के कई जिले उनको मुंबई से कनेक्टिविटी हो, वो ट्रेन भी आज से शुरू हो रही है.
0: मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. काल नांदेड इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आपण मांडत असलेल्या मुद्द्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं ही मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या सूर्यरथाला खासदार भुमरे यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा सूर्यरथ पुढील 7 दिवस शहरातल्या प्रमुख बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2026 भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. तर संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथ

0: टपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी येत्या 5 ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर साजरा झाला. या रंगलेल्या अश्वरिंगण सोहळ्याला स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली अंधांची वारी काल परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमार्गे परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी 7 जूनला वाशिमहून निघाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काल जालना इथं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विचार मंचच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बागडे बोलत होते. मुखर्जी यांच्या विविध कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. धाराशिव जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्वाच्या विविध 45 प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 50% वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून त्यासाठी विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग मॉड्यूल तयार करण्यात आल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. अनुसूचित जात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती संघटनांच्या वतीनं लातूर शहरात काल मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी प्रशासनाकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं QR कोडयुक्त पासनं प्रवेश मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी सांगितलं. या रुग्णालयात दररोज 2 ते 2500 रुग्णांचा राबता असतो. वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्यानं वादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुकरे यांनी केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. आणि यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: दादाचा असो व ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची मग चर्चरंते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोनं चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो हा, पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: म्हणूनच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852. सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, होस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, MIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन ओपन. दुर्गी दुखी,
5: गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस,

0: एकूण गुन्ह्या यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगरे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगरे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: वा आजच्या नाश्त्याची चवच काही हवी होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
0: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
3: केतकी गुलाब जुळी चंपक बन फुले.
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाशवाणी.
4: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोता सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही.

0: आपण मोबाईल मध्ये
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही आहे.
0: अच्छा,
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
0: अच्छा,
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चो बाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण ह्याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे एक केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखव, हे तुमचं आहे का? हो, माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे. मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँगमध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. मला कसं काय नाही, तुम्ही जायची गरज नाही.

0: आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा,
0: एक फोन कॉलिंग साठी म्हणजे सायबर गुन्हेगारी कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सा. तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती दिसतं. व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, ते सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझं हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो. तो म्हणून शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळ बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा,
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा,
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांग ना, तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये

0: कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल आयडेंटिटी मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल आरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना, तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसाय गीतावत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पण तत्पूर ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: दादाचं असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चारंते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोत्या, भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील कविवर्य निसर्गकवी राणकवी नाद व महानोर यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
5: श्रोत भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात कैवर्य बाब बोरकर यांची गीतरचना, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रुतीवादात आपण अरुण दाते यांच्या स्वरात यशवंत देव यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्जन होतं यशवंत देव यांचंच. श्रुतीवाद भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोत्यात आपण आशा भोसले यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत जे होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्या या गीतरचनेबरोबरच

आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजतायत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकूशकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 आम्ही सहक्षित करू कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी परभणी केंद्राच्या निमित्त असलेला हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आज सकाळी ठीक 8:40 आणि त्यानंतर 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. तर शेवटी सुरू असं ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या

दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
स्पेननं 2010 मध्ये फिफा विश्व

करंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंडीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे, सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हां
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कोणीच बसलेले दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवेना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेले दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, ओव्हरलॅप टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
1: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकू.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्याच गिरणीमध्ये काहीतरी तयार करतीये.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे.
0: बरोबर.
1: आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेलघाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं.
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं.

0: नाही का?
1: हो अगदी बरोबर ताई, म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं, म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
0: अगदी अगदी.
2: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलो. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
0: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
1: खरंच ना ग.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो, तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइटमध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
2: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमा पुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
2: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
0: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
0: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
0: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली, एक सांगू का?
0: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
0: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
0: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा, आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे. नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो.

0: मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक।
1: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया।

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोतो प्रसारित होत श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी गीतांचा पुरवणी कार्यक्रम अर्थात हॅलो गीतमाला. निवेदन गोपाल ठाकूर आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे.

0: हॅलो,
1: रोहित मला.
0: हा नमस्कार, बोला.
1: अंबिका चौक विश्वनगर बीड जनार्दन पट.
0: बर, बोला जनार्दन जी. नमस्कार.
1: हा नमस्कार. हा भाग्यश्री नारायण तू माऊ तू श्वेता बिटू अरुषी श्री रंजित छोरा प्रकाश जैन धनंजय तू.
0: अच्छा,
1: सर्वांचा नमस्कार तुम्हाला.
0: वेद पाटील जी, काय करते आपण?
1: सध्या आता आम्ही दहा वर्ष झाले रिटायरमेंटच्या घरीच बसून असतो.
0: बर बर बर बर.
1: आता वय 70 वर्ष.
0: बर बर.
1: कुठं बाहेर गेलं तर जमत नाही.
0: बरोबर. रेडिओ नियमित ऐकता?
1: हो, रेडिओ नियमित ऐकतो मी. सर्वच केंद्र ऐकतो मी.
0: छान.
1: पण जास्तीत जास्त बीड आकाशवाणीलाच ऐकतो ना, कारण बीडचे आपलं बीडचं आहे ना ते.
0: हो, आपलं बीडशी नातं वेगळं आहे ना. बरोबर आहे.
1: आता काय आहे, थोडं थोडं येऊन येऊ लागतो.
0: बरोबर आहे.
1: फिल्म त्याचा सावत, गायिका लता मंगेशकर, सुरेश वाडकर, मेघारे मेघारे आपल्या आपल्या बीड बीड जिल्ह्यात बीड मध्ये पाऊस जास्त पडावं म्हणजे शेतकऱ्यांना आनंद होईल.
0: अगदी अगदी, सगळ्यांनाच आनंद होईल. शेतकरी बांधवांबरोबर आपल्या सर्वांनाच आनंद होईल. धन्यवाद. धन्यवाद. ऐकत आपल्या दिवसात प्यासा सावन या चित्रपटातील गीत. धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो,
0: नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: हा बोला.
2: हॅलो गीत मला.
0: हा हॅलो गीत मला कार्यक्रम बोला.
2: गोपाळ सर बोलतो काय?
0: हा बोला.
2: मी गरीवाडी बोलतो, जनार्दनपुरी.
0: हा बोला जनार्दन जी, नमस्कार.
2: हा मला गीत ऐकायचंय.
0: हा कुठलं गीत ऐकायचं आज?
2: पाऊस आला पाऊस मातीच्या वासामध्ये मोठी गुरुची जग.
0: ऐका ना, आज तुम्ही जे गाणं सुचवलं ना हे मराठी गीतांचं आहे आणि आपल्याशी माझा संवाद होतोय तो आज हिंदी गीतांसाठी.
2: हिंदी गीत आहे का?
0: हा,
2: त्याचा सावध मिळावा सर. मेघारे मेघारे.
0: बर बर बर. आणि मराठी गीतांचा काळ शनिवारी असतो, त्याचं ध्वनी मुद्रण असतं शुक्रवारी. ऐकूत आपल्या प्यासा सावन या चित्रपटातील गीतरचना. धन्यवाद.

0: नमस्कार, बोला।
1: आपला शुभचिंतक बाहुबली छत्रपती संभाजी मध्ये येथून संवाद केलीत बंधू।
0: बरोबर, धन्यवाद, नमस्कार, बोला।
1: बरेच
0: दिवसानंतर
1: नंतर बीड केंद्राशी माझा संपर्क होत आहे। जवळपास 15 वर्षा अगोदर आकाशवाणी बीडची मी सतत संपर्कामध्ये होतो, पण मध्यंतरीच्या काळात त्याचा खंड पडला, पण आता परत शुभारंभ होत आहे, आनंद वाटत आहे बंधू।
0: धन्यवाद बाहुबलीजी, तब्येत काय म्हणते आपली?
1: तब्येत आता 84 वर्ष चालू आहे माझ्या वयाला।
0: बर बर बर,
1: आता वयामानाप्रमाणे थोड्या व्याधी तर राहणारच, पण त्याच्याकडे नजर अंदाज करून आपला जीवनक्रम आनंदात आणि जे सदुपयोगात घालवतो त्याच्यामुळे मला काही दुःख नाही, कष्ट नाही, मी आनंदी आहे बंधू।
0: रेडिओ तुमचा सोबती आहे?
1: हो, रेडिओ म्हणजे माझा लहानपणापासून जीवलग आहे, आणि रेडिओ म्हणजे असं एक साधन आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला मनोरंजन तर होत, पण तुमच्या ज्ञानामध्ये आणि तुमच्या संस्कारामध्ये आणि आरोग्याविषयी ज्या ज्या माहिती आकाशवाणी आम्हाला पुरविते त्याच्या आधारावर आमचे जीवन आकाशवाणीने समृद्ध केलेलं आहे बंधू।
0: धन्यवाद। आज कुठलं गीत निवडलंय बाहुबली? आज
1: वरुण राजाची सर्वजण वाट पाहत होतो, पण जे बळी राजा आहे त्यांना मोठी उत्सुकतेनं वरुण राजाची पावसाची वाट बघावी लागते, पण आता सर्वत्र म्हणजे पाऊस पडला आहे आणि सर्व शेतकरी वर्ग पेरणीच्या याच्यामध्ये गुंतले आहेत।
0: अगदी बरोबर।
1: विषयाला पाहता मदर इंडिया मधील दुःख भरत देते रे भैया अब सुख आयो रे, रफी मन्नाडे शमशाद बेगम आणि आशाजींच्या आवाजाची हे गीत, ज्याचे संगीतकार आहे नौशाद, गीतकार आहे सचिन
0: बदायुनी,
1: या गीताचा आस्वाद घेऊ इच्छितो बंधू।
0: ऐकूयात आपल्या मदर इंडिया या चित्रपटातील गीतरचना। धन्यवाद।

0: भीतरे भैया।
1: हेलो
2: हेलो
1: हेलो,
2: हाँ नमस्कार, बोला
1: ठाकुर साहब। नमस्कार
2: नमस्कार, बोला सूरज जी। बोला
1: स्टैंडर्ड श्रोता संघ नेहरू चौक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथून आपला रेडिओ मित्र सुरेश जाधव बोलतो सर।
2: धन्यवाद धन्यवाद सुरेश जी, बोला काय चालले
1: सर?
2: मजेत आहेत। कसं काय, पाऊस काय म्हणतोय पैठणला?
1: पैठणला पाऊसच चालू सध्या।
2: आज कुठलं गीत गावले?
1: बघा आज आहे दिलीप कुमार यांचा स्मृती दिवस।
2: क्या बात है।
1: आणि दिलीप कुमार म्हणल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते होऊन गेलेले त्यांचे एक शंभर करोड असे चित्रपट आले होते, जेणेकरून नया दौर मध्ये फार सुंदर गीत होत, उडे जग जग गुरते शेरी,
2: अगदी बरोबर,
1: गोपी मध्ये फार छान गीत होते,
2: सुख के सब साथी दुख मी ना कोई,
1: हे गीत ऐकायचे सर।
2: बर बर,
1: तसं पाहिलं तर त्याचे सगळेच गाणे चांगले सर त्यांनी।
2: अच्छा,
1: त्यांचे चित्रित झालेले।
2: बरोबर आहे बरोबर।
1: तर याच्यासाठी माझी निश्चित सुद्धा अनिता जाधव, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती, अरुण ढोंगडे, कुठे अजय क्षीरसागर, की त्याचा आनंद घेऊ सर आपण आज।
2: धन्यवाद।

सगळ्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला.

0: हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार
1: नमस्कार सर नमस्कार
0: हा बोला.
1: मी कुंडलवाडी जिल्हा नांदेड येथून बोलतो सर.
0: काय नाव आपलं?
1: चंद्रनगर सावंतकर.
0: काय करताय म्हणलं आपण?
1: मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी होते सर.
0: बर,
1: 2024 ला रिटायर झालेलो आहे.
0: अच्छा.
1: आपले बीडचे कार्यक्रम होतो औरंगाबाद सर्व कार्यक्रम.
0: कसे वाटत कार्यक्रम बीडचे?
1: एकदम नंबर एक सर, दर्जेदार कार्यक्रम असतात आपले.
0: धन्यवाद. आज कुठलं गीत निवडले?
1: आज हिंदी आहे सर. हिंदी गीत? हिंदी गीत आहे ना घरात?
0: हा, हिंदी गीतांचा कार्यक्रम आहे आज. बोला.
1: बरं, मोरा मोरा तिथे नागजरी गीत.
0: ठीक आहे ठीक आहे.
1: मी गाणार
0: सर. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद.

0: श्रोता तुझ्यापर्यंत श्रोत्यांच्या मनापासून हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीतमाला. निवेदन होतं गोपाल ठाकूर यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. हॅलो गीतमाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोते प्रसाय गीतात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम ऐकूयात. आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात गरोदरपणात घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर पूनम शिंदे लोध यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते योगीराज बच्चे, तर निर्मिती सहाय्य दिनेश प्रसाद माकरी यांचं. ऐकूयात आरोग्य मंत्र हा कार्यक्रम.
2: आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी श्रोते हो तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमाचा विषय आहे गरोदरपणात घ्यावयाची काळजी, आणि या विषयाला अनुसरून आजच्या आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आपण डॉक्टर पूनम शिंदे लोध गायनेकोलॉजिस्ट यांना निमंत्रित केलेलं आहे. या विषयासाठी आपण त्यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयीची. मॅम, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
3: नमस्ते. थँक्यू.
2: मॅम, आई होणं हा सगळ्यांसाठी खूप आनंदाचा विषय असतो, अगदी तिच्या स्वतःसाठी आणि घरातल्या सगळ्यांसाठी. तर गरोदरपण राहिले असं जेव्हा कळल्यापासूनच आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं वातावरण हे सगळं बदललेलं असतं. तर मुळात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला दिवस गेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं कर्तव्य काय असेल?
3: खूप छान प्रश्न आहे. म्हणजे ऍक्च्युअली जेव्हा पहिल्यांदा गर्भधारणा राहते तेव्हा बरेचसे मनात प्रश्न निर्माण होतात, भीती येते, दडपण येते, आता कसं होईल, काय होईल, काही सुचत नाही. त्यावेळेस फर्स्ट टाइम जेव्हा आपल्याला कळते की आम्ही आमची घरी जी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो ती जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा आनंद होतो, भीती अशा मिश्र भावना तयार होतात. त्यावेळेस सर्वप्रथम आपल्याला आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे. तर डॉक्टरांना जाऊन भेटल्याच्या पुढे तिथं ते काही आपल्याला सल्ला देतील की तुमच्या काही तपासण्या करा, तुम्हाला काय खायचंय, काय नाही खायचंय, त्या बाबतीत सगळं तुम्हाला गायडन्स करतील. काही ब्लड टेस्ट करतील आवश्यक त्या, तर त्या करणे खूप आवश्यक आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला तुमची खेप विचारतात की पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे, त्यानुसार आपल्याला पुढची प्लॅनिंग ठरवता येते. जर पहिल्यांदा तपासले केल्यानंतर ते आपल्याला काही गोष्टी विचारतात की समजा दुसरी खेप असेल तर पहिल्या गर्भधारणेत काही त्रास झाला होता का, असे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावे लागतात. आणि त्याचसोबत आपल्याला काही रक्ताच्या तपासणी, सी ब्लड ग्रुप, काही अजून थायरॉइड वगैरे असे काही आजार आहेत त्याची तपासणी करणे आवश्यक असते. शुगर आहे, आपण सर्व तपासून घेतो. ह्या तपासण्या आपण 9 महिन्यातून किंवा एकदाच करतो, पहिल्याच भेटीला करतो शक्यतो. ब्लड ग्रुप तपासतो आपण, हे सर्व महत्वाचं आहे. आणि त्यासोबत आपण एक सोनोग्राफी, ज्याला आपण स्कॅन ऍडवाइस करतो, स्कॅन याच्यासाठी ऍडवाइस करतो. बऱ्याच लोकांना असं समज वाटतो की एवढ्या लवकर सोनोग्राफी कशाला, आपण 3 महिने पूर्ण उद्या, आता 1.5 महिना झाला, 5 आठवडे झालेत, 6 आठवडे झालेत किंवा 7 आठवडे झालेत, तर आपण ते स्कॅन जो आहे तो 3 महिना पूर्ण झाल्यावर करूया का डॉक्टर? तर ऍक्च्युअली त्याचं उत्तर आहे की आपण पहिल्या भेटीला याच्यासाठी स्कॅन करतो की गर्भ जो आहे तो गर्भाशयातच राहिलाय की गर्भनलिकेत राहिलाय, हे सर्वप्रथम आपण रुल आउट करतो की गर्भाशयात तो गर्भ

0: चिटकणं महत्वाचं आहे. जर तो गर्भनलिकेत चिटकला असेल तर ते पेशंटच्या जीवासाठी थोडस धोकादायक राहते. आपल्याला त्याचे काही स्टेप्स उचलावं लागतं, त्याचा उपचार करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे त्याची बेबीची हार्टबीट आले का, तो गर्भ सिंगल आहे का दोन गर्भ आहेत, त्या हिशोबाने आपण सगळे त्या गर्भाच्या तपासण्या म्हणजे हे सगळ्या अँगलने आपण ती पहिली सोनोग्राफी महत्वाची आहे असं आहे. त्याच्यासोबत आपल्या ब्लड ग्रुप मध्ये आपल्याला रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया आहे का, ब्लड ग्रुप आपलं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, मग आपलं जे मॅरेज आहे ते पण एक डॉक्टर हिस्ट्री विचारतात की तुमचं नात्यामध्ये लग्न आहे का दूरचं आहे किंवा काही रिलेशन मध्ये आहे. रिलेशन मध्ये असेल तर थोडे प्रॉब्लेम सगळे रुल आउट करण्यासाठी आपली पहिली भेट खूप महत्वाची. त्यासोबतच आपल्याला मळमळ उलटीचा त्रास जाणू शकतो, त्यासाठी आपल्याला गोळ्या प्रिस्क्राईब केल्या जातात. मग फॉलिक ऍसिडची आवश्यकता असते जे की बाळाची न्यूरल ट्यूब्स म्हणजे जी ब्रेनची वगैरे वाढ असते तर त्याच्यासाठी आवश्यक फॉलिक ऍसिडच्या गोळ्या आहेत त्या चालू करतात डॉक्टर. मळमळ उलटीच्या गोळ्या चालू करतात आणि आवश्यक जर हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर त्यासोबत काही एक्स्ट्रा मेडिसिन देखील दिल्या जातात. तर हे सगळं करण्यासाठी आपली पहिली विजिट डॉक्टरांना खूप महत्वाची आहे आणि ते जे काही आरोग्यविषयक सल्ला देतील ते सुद्धा पाळणे आवश्यक आहे. घाबरून न जाता पहिली विजिट डॉक्टरांना भेटणं टाळाटाळ करायचे नाही, आपण भेटायचं. आजकाल सगळे फ्री मनाने प्रश्न विचारून सांगू शकतो.
1: एक आपल्याकडे कसं पारंपरिकतेनुसार बऱ्याचदा असा विचार केला जातो की नाही पहिले 3 महिने कुणाला सांगायचं नाही, काही नाही, बघू आपण नंतर, पहिल्यांदा व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग डॉक्टरांकडे जाणं. तर तुम्ही आता जसं सांगितलं की पहिल्या सोनोग्राफीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात की तो गर्भ पिशवीत आहे का गर्भनलिकेत आहे, शिवाय त्याच्यामधले काही म्हणजे हार्टबीट्स असतील अशा गोष्टी किंवा तिच्यातली काही कमतरता असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला लवकर कळाल्या तर त्या गोष्टीचा विचार करून पुढचे निर्णय घेता येऊ शकतात. आणि एकदा ही वेळ निघून गेली 3-4 महिन्यात जर तुम्ही डायरेक्ट थेट डॉक्टरांकडे गेलात तोपर्यंत बऱ्याच गोष्टी पुढे निघून गेलेल्या असतात. मग कधी कधी जे आपल्याला अबॉर्शन सारख्या गोष्टींनाही नाईलाजाने सामोरं जावं लागतं तर तिथे अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांची पहिली भेट गर्भधारणा झाल्यानंतर गरोदर पण राहिला असं कळाल्या पहिल्यांदा एखाद्या स्त्रीरोग तज्ञांशी संपर्कात राहणं, त्यांच्याकडनं तपासून घेणं हे फार महत्वाचं आहे. आता हे खूप असं पहिल्यांदा भेट वगैरे झालेली असती, बऱ्याच बायकांना असं वाटतं की अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणजे फार कडसर, नको वाटतात खायला, एकतर काही जणांना उलटीचा अगदीच खूप त्रास होत असतो, मग अशा वेळेस आहाराचा एक प्रश्न निर्माण असतो आणि त्या गोळ्या खाणं किती महत्वाचं असतं, तर याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच, आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देतो सर्वप्रथम. फॉलिक ऍसिडमध्ये बेबीमुळे येणारे जे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स आहेत जसं की मेंदूची वाढ प्रॉपर न होणं किंवा काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटी असतात तर ते होणं देणं हे फॉलिक ऍसिड करते व्यवस्थितपणे काम. प्रथम फॉलिक ऍसिड गरजेचे आहे. उलटी मळमळ काय असेल सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जी म्हणतो आपण त्याला, तर ते सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटमध्ये उलटी मळमळचा त्रास असेल त्या त्रासाच्या प्रमाणाच्या हिशोबाने एक गोळी कधी 2 गोळी अशा आपण वेगवेगळ्या टाईपच्या गोळ्या प्रिस्क्राईब करतो. आजकाल मार्केटमध्ये बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोळ्या अवेलेबल असल्यामुळे पेशंटला त्रास सहन करायची गरज होत नाही, जेणे की तिला जीवन जात नाही. तिला मळमळ उलटीच्या त्रासामुळे अशक्तपणा जाणू शकतो, चक्करीसारखे येण्याचे हे होऊ शकते. तर हे सगळं आपल्याला त्या टॅबलेट्स घेऊन टाळता येतात ह्या सर्व गोष्टी. आणि ती रुटीन ऍक्टिव्हिटी कंटिन्यू नॉर्मल डे टू डे लाईफच्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित प्रकारे करू शकते. मग तिसऱ्या टाईपच्या गोळ्या असतात आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी, जसं मी आधी बोलले की काही तिच्या प्रिव्हियस प्रेग्नन्सी, प्रिव्हियस अबॉर्शन्स अशी काही जर हिस्ट्री असेल तिची तर ते आपल्याला प्रिव्हेंट करण्यासाठी की ह्या प्रेग्नन्सीमध्ये तिला तो धक्का परत नको किंवा तो त्रास नको किंवा फ्युचरमध्ये येणारे अडचणी संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आपण काही प्रकारच्या मेडिसिन चालू करतो. त्याच्यामध्ये इकोस्प्रिन आहे, मग प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्स आहेत की ज्याने की प्रेग्नन्सी व्यवस्थित चिटकते, गर्भ चिटकतो. आणि अति जोखमीची ज्याला म्हणतो जास्त हाय रिस्क किंवा प्रिव्हियस मल्टिपल अबॉर्शन त्या अशा केसेसमध्ये आपल्याला काही प्रमाणात काही इंजेक्शन सुद्धा चालू करावे लागतात पहिल्या 3 महिन्यापासून. पण ते रेअर आहे, म्हणजे तुमचे खूपच हाय रिस्क असेल तरच, नाहीतर अशा ज्या डे टू डे म्हणजे नॉर्मल माता जे गरोदरपण आहे त्याच्यात काही एवढं काही गरज नाहीये चालू करायला. फक्त अति जोखमीच्या प्रसूतीसाठी आपण हे सगळं काळजी घेतो.
1: बरं, असं. आणि मग आता जेव्हा खाण्यापिण्याचा विषय निघतो तर तेव्हा होणाऱ्या आईने किंवा गरोदरपण राहिल्याच्या नंतर काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठले फळ भाज्या किंवा आहारामध्ये काय काय तिने ठेवलं पाहिजे घेतलं पाहिजे?
0: सर्वप्रथम गर्भधारणा राहिल्याबरोबर आपल्याला भरपूर फळ, भरपूर पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या ह्याचा आहारात इन्क्लूड करायला पाहिजे. त्यासोबतच प्रथिनयुक्त आहार म्हणजे प्रोटीन डाएट देखील

0: वेळच महत्वाचं आहे. मग हायड्रेटेड राहणं खूप महत्वाचं आहे. ऑल 9 मंथ्स म्हणजे पूर्ण 9 महिन्याच्या पिरियडमध्ये ती हायड्रेटेड पाहिजे.
1: पाण्याचं
0: प्रमाण चांगलं घेतलं पाहिजे, भरपूर प्रमाणात पाणी गेलं पाहिजे तिच्या शरीरात. कारण की या 9 महिन्यामध्ये तिच्या शरीरात भरपूर बदल घडून येणार असतात. त्या बेबीची रिक्वायरमेंट वाढलेली असते, गर्भाशयात वाढलं जे बाळ असतं त्याची रिक्वायरमेंट असते, त्याच्यामुळे त्याची रिक्वायरमेंट आणि बॉडीची रिक्वायरमेंट हे दोन्ही मॅच करण्यासाठी तिला आहारात भरपूर बदल, समतोल आहार, बॅलन्स डाएट हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन, हिरव्या पालेभाज्या आणि मिठाचं प्रमाण कमी ठेवायला पाहिजे त्यामध्ये. आणि बाकी तिनं नारळ पाणी भरपूर प्रमाणात प्यायला पाहिजे कंटिन्यू. समजा उलटीचा ज्याला एखाद्याला त्रास आहे, तिला एकदम जेवण जात नाही, 2-2 तासांनी काहीतरी खायला पाहिजे. जास्त काय उपाशी नाही राहायला पाहिजे.
1: आपल्याकडे जी सवय असते की सकाळी खायचं, डायट संध्याकाळी खायचं, त्यापेक्षा 2-3 तासानंतर थोडा थोडा आहार घेत आपण करायचं. तोच आहार आपण जर 4 ह्याच्यात डिवाइड केला किंवा थोडा 5 ह्याच्यात डिवाइड केला आणि त्या पुन्हा फळ जर आपण घेतली तर तो अजून एक म्हणजे पूर्ण आहार झाल्यासारखं होऊन जाईल.
0: सीझनल फ्रुट्स जे आहेत ते घ्यायला पाहिजेत, सीझनल फ्रुट्स.
1: आणि डॉक्टर, आता तुम्ही ते पाण्याचा विषय जो काढलात, तर बऱ्याचदा असं पण आम्ही ऐकतो की पाणी कमी झालं होतं म्हणून सीझर करावं लागलं, तर त्या पाण्याचा आणि या पाण्याचा काही संबंध असतो का?
0: ऍक्च्युली जे गर्भाशयातलं पाणी असते ज्याच्यामुळे आजकाल खूप कॉमन झालंय की पाणी कमी झाले म्हणून आम्ही सीझर केले, तर हायड्रेशन तर बेसिक आहेच की तुम्ही हायड्रेटेड राहा ऑल टाइम टू 24/7. मग दुसरं त्याचे काही मेडिकल कॉजेस पण असतात, असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही पाणी कमी प्यायलात म्हणूनच ते गर्भातलं पाणी, गर्भजल कमी झालंय असं नाहीये. तर पेशंटला जर त्या मातेला बीपीचा त्रास आहे का, कधी कधी बीपीचा वगैरे जर त्रास असेल त्या मातेला, तर ते रक्तपुरवठा कमी होतो बाळाला. रक्तपुरवठा जर कमी जास्त झाला तर नॅचरली ते बेबीचं जे गर्भजळ आहे ते कमी होणार. असे बरे मेडिकल कॉजेस पण आहेत, पण ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ते टाळू शकता. आणि आजकाल उपचार पण आहेत की त्यांनी ते मेडिसिनने आपण वाढू पण शकतो.
1: आणि एक हे पण कारण असू शकतं की आपल्याला कॉन्स्टिप्युशन होणार नाही, कारण पोटाचा आकार जसं जसे महिने वाढतात तस तसं वाढत जातं. शरीरात एक वेगळे ऑर्गन्स आपले त्यांची त्यांची पोझिशन चेंज करत असतात आणि त्यात गर्भधारणेमध्ये कॉन्स्टिप्युशन होणार एक थोडासा कॉमनचा प्रश्न असतो. तर त्याही गोष्टीसाठी आपण पाण्याचा विचार असा केला तर तिथं ते महत्वाचंच आहे,
0: कॉन्स्टिप्युशन.
1: अच्छा मॅम, आपल्याला बऱ्याचदा असं सुरुवातीपासून सांगितलं जातं की आता खूप काम कर आणि अगदी फरशी वाकून पूस, असं कर तसं कर, आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. याच्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला असंही असं खूप काम करायला सांगतात, ते कितपत योग्य आहे? आणि काही जण काहीच कुठलाच व्यायाम करत नाहीत, ते पण किती घातक आहे, काय सांगाल?
0: आजकालचा हा ज्वलंत प्रश्न आहे की नॉर्मल डिलिव्हरीसाठी ऍक्च्युली आपली ऍक्टिव्ह लाईफस्टाईल हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऍक्टिव्ह लाईफस्टाईल मेंटेन केली पाहिजे. तुम्ही आजकाल बैठे काम वाढलंय तर आपण त्या रोजच्या रुटीनमध्ये ऍटलीस्ट 30 मिनिटं फिरायला दिलं पाहिजे. आणि त्याच्यासोबतच काही किगल एक्सरसाइज म्हणून असतात, पेल्विक फ्लोअर जे असतो आपण, तर ते स्ट्रेंथसाठी, पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग बनवण्यासाठी, पेल्विक फ्लोअरचे मसल जे की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आवश्यक असतात त्या स्ट्रॉंग होणं आवश्यक असतं. किगल एक्सरसाइज आहे, मग आपलं बटरफ्लाय एक्सरसाइज आहे, अशा प्रकारचे जे व्यायाम आहेत हे सगळे करणं खूप आवश्यक आहे. दिनचर्या म्हणजे ऍक्टिव्ह लाईफस्टाईल तर फॉलो करायचीच आहे आपल्याला, पण त्यासोबत एक तास आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. कारण की आजकाल म्हणजे सिडेंटरी लाईफ ज्याला म्हणतो ते वाढल्या कारणानेच आपलं थोडंफार नॉर्मल सीझरचं प्रमाण बॅलन्स होत नाहीये. नॉर्मल डिलिव्हरीला आपली बॉडी आतून बाहेरून सर्व स्ट्रॉंग, आणि दुसरं म्हणजे आपली मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्वाची आहे ऍक्सेप्ट करण्यासाठी सर्व गोष्टी.
1: गरोदरपणात किंवा आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर हे जे व्यायाम आहेत सगळ्यात महत्वाचे की डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचे, कारण हल्ली गुगल डॉक्टर इतके ऍक्टिव्ह असतात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, ते पहिला व्हिडिओ करायला लागले. हे असं होऊ नये, कारण प्रत्येकाच्या आपली एक बॉडी लँग्वेज असते, एक बॉडी स्ट्रेंथ असते, प्रत्येकाला गरज पण किती आहे त्या सगळ्या गोष्टींची. तर या अनुषंगाने एक डॉक्टर चांगला सल्ला देऊन आपल्याला ते सांगू शकतो की आता या महिन्यात तुम्ही हा व्यायाम करा, या महिन्यात तुम्ही आता हे असं करा. आणि खूपदा नंतर थकायला पण होतं, तिथे कदाचित थांबावंही लागतं आपल्याला की नाही आता सहन होत नाहीये, मला चालवतही नाहीये, मग तिथे तुम्हाला कदाचित थोडासा चालणे थांबावा लागेल किंवा कमी करावा लागेल, असंही गोष्टी होऊ शकतात ना.
0: नक्कीच, तुम्ही वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला, तुमच्या स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घेणं अति आवश्यक आहे. किती प्रमाणात कोणत्या महिन्यात किती प्रमाणात कोणती एक्सरसाइज

0: सर्च करायला पाहिजे, ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील, ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. गुगलवर सर्च केलं तर ते कॉमन जे त्यांचे सर्च असते ते टाकून देते, पण आपण पर्सनलाइज्ड जे आहे तुमच्या तब्येतीच्या हिशोबाने, तुमच्या शारीरिक जे आहे ठेवण तुमची आणि तुमचे हाय रिस्क फॅक्टर हे सर्व बॅलन्स करून तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य तो सल्ला देतील की किती प्रमाणात कोणती एक्झरसाइज करायची आहे, तर ते फॉलो करणं आवश्यक आहे.
1: अगदीच आहे, अगदीच आहे. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या शरीरात वेगवेगळे बदल पण होत जातात. कदाचित आपल्याला आधी नसलेल्या गोष्टी यात उद्भवण्यासारखी गोष्ट म्हणजे मूळव्याध असेल किंवा सातव्या महिन्याच्या नंतर बीपीचा त्रास थोडा बहुत कुठेतरी होतो, तर ह्या सगळ्या गोष्टींनी कसं सामोरं गेलं पाहिजे? कारण एक तर आपल्याला उत्सुकताही असते, सगळ्या प्रेग्नन्सीमध्ये काळजी वाटत असते, तर हे सगळं झाल्यावर ह्याला किती आपण असं छान पद्धतीने सामोरं जाता येईल, आपल्याला एकदम तणावरहित डिलिव्हरीसाठी आपल्याला पुढे सरकायचं, त्याच्या अनुषंगाने कसं असं?
0: मूळव्याधचा त्रास बऱ्याच लेडीजला होतो प्रेग्नन्सी राहिल्याच्या नंतर. त्याचं रिझन दोन तीन असतात, एक हार्मोनल असते, दुसरं म्हणजे जनन जात नाही, मग त्यामुळे कॉन्स्टिपेशन होते, मग काही प्रमाणात आपल्याला प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट्स वगैरे चालू असतात, तर त्यामुळे पण थोडंफार कॉन्स्टिपेशन होते. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना तर भेट द्यायचीच आहे आपल्याला, पण त्यासोबत फायबरयुक्त आहार म्हणजे कच्च्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, बीट हे सगळं इन्क्लूड करणं आहे. भरपूर प्रमाणात हायड्रेशन म्हणजे 3 ते 4 लिटर कमीत कमी पाणी दिवसाचं पिणे आहे, आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे म्हटलं वॉक वगैरे, हे सगळं चालू ठेवलं तर मूळव्याधाचा त्रास टाळण्यासारखं आहे. आणि दुसरं जे आहे तुम्ही विचारलं मला की बीपीचा त्रास आहे, तर त्याच्यासाठी एक सातव्या महिन्यानंतर बीपीचा त्रास जाणवतो. आजकाल पहिल्यांदा जरी असेल गर्भधारणा तरी हा जाणवतोय, कारण की त्याचं रिझन आहे आपल्या आहारातच ह्याचं सगळ्यांचं उत्तर आहे. जंक फूड इनटेक खूप वाढलेला आहे, त्यामुळे वेट गेन, जे प्रेग्नन्सीचं नॉर्मल वेट गेन 10 ते 12 किलो असते, तर ते आता शिफ्ट झालंय 15 ते 20 किलोवर. तर एकदम सडन वेट गेन हे खूप त्याचं मेजर रिझन आहे. त्याच्यामुळे वॉटर रिटेन्शन, पाणी असं शोषलं जातं आणि सूज येते शरीर, सूज आले की मग बीपी वाढते.
1: बरोबर.
0: मग जंक फूड आपण म्हणतो तर जंक फूड मध्ये अति प्रमाणात मीठ, तेल ह्याचा वापर असतो. तर बॅलन्स डाएट, घरचं जेवण करणे, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणे, हे सगळं जर आपण पाळलं तर बीपी वगैरे असा त्रास काही होणार नाही. आणि त्याच्यामुळे जे भीती दडपण येतं पेशंटला की असं होईल का तसं होईल का, तर ह्याचे सहज सोपे उत्तर आहे.
1: अगदीच डॉक्टर, तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या छान समजावून सांगतात की होणाऱ्या आईला म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचं जे समज गैरसमज आहेत ते निघून जातात. मला एक अजून एक असा प्रश्न विचारावा असा वाटतो की या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपल्याला शरीरातले बदल मध्ये जेव्हा आपण म्हणतो, तर तेव्हा आई झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं की बाळाला स्तनपान करणं, तर याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तनांमध्ये होणारे बदल गरोदरपणाच्या काळात आणि बाळ जन्मल्याच्या नंतर त्याला पहिल्यांदा आपल्याला चांगलं स्तनपान करता यावं याच्यासाठी काही तयारी करावी लागते का, काय मत आहे?
0: नक्कीच. आता जेव्हा आपल्याला लास्ट ट्रायमिस्टर शेवटचे 3 माही जे असतात हे गरोदरपणातले खूप महत्वाचे असतात. 7 वा महिना लागल्याच्या पुढे आपण प्रथिनयुक्त आहार, हाय प्रोटीन आणि हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी हे सगळं इन्क्लूड करायचं आहे. त्यासोबतच मी नेहमी वारंवार हायड्रेशनचं महत्व सांगितलंय, हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच हिमोग्लोबिन आपलं सांभाळणे म्हणजे रक्तक्षय होऊ नये, वारंवार हॉस्पिटलला भेट देऊन रक्त तपासणी करणे, लोहच्या कॅल्शियमच्या गोळ्या खाणे, हे सगळं आपल्या शरीरात काही डेफिशियन्सी होऊ नये, हे सगळं आपल्याला पूर्व तयारीच म्हणता येईल. आपल्याला नंतर जे स्तनपान आपल्याला करायचं आहे आपल्या बाळाला त्याच्यात अडचणी येऊ नयेत, त्याच्यामुळे शेवटचे 3 महिने सांभाळणं खूप आवश्यक आहे. कॅल्शियमची कमी असेल, रक्त हिमोग्लोबिन कमी असेल, प्रोटीन कमी असेल आणि इतर हाय रिस्क फॅक्टरमुळे स्तनपानावर डायरेक्ट इफेक्ट होतो, कारण की जे आपलं मेंटल आणि फिजिओलॉजिकल दोन्ही गोष्टी मिळून आपल्याला स्तनपान करावे लागते बाळाला. त्याच्यामुळे आपल्याला एक फ्री माइंड आणि स्टेबल माइंड हे सगळं शेवटच्या 3 महिन्यात सांभाळणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ते तुम्हाला वेगवेगळे शतावरी पावडर वगैरे असे काही गोष्टी असतात जे सजेस्ट करतील तुम्हाला की ते तुम्ही पूर्वीपासून चालू करू शकतात.
1: अच्छा, हा प्रश्न बऱ्याच महिलांना पण नंतर होतो की बाळ झाल्याच्या नंतर दूधच नाही आलं 5-6 दिवस आणि मग आई पण खूप आपली तिची कळमळ चाललेली असते, ती एका वेगळ्या तणावात असते, बाळाला दूध हवं असतं, त्याचं एक रडणं वेगळं सुरू असतं, आणि बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण जर ही तयारी केली तर हे प्रश्न

0: पुढे निर्माण होणार नाही आपल्याला अगदी. आणि आपण राहण्याच्या बाबतीत म्हणतो तर आपले कपडे वगैरे या बाबतीत आहे, कारण काहींचा पेहराव म्हणजे सैल कपडे वगैरे याचा पण काही रोल होतो का, घट्ट कपडे यांचे काही दुष्परिणाम काय सांगता येईल त्याच्या बाबतीत?
1: कपडे शक्यतो कम्फर्टेबलच घालावे आपल्याला, जास्त टाईट कपडे आणि बाळाला पण त्रास होऊ शकतो, आईला पण थोडं, कारण की ऑलरेडी प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे गोष्टीचे बदल झालेले असतात, आपलं वेट वाढलेलं असते, ऑर्गन्स आपले कॉम्प्रोमाइज असतात बाकीचे सर्व बेबी असल्यामुळे, तर हे सगळं कॉम्प्रोमाइज असते, तर शक्यतो सैलसर कम्फर्टेबल कपडे घालावे. ते असं म्हणजे ती माता ज्याच्यात स्वतःला कम्फर्टेबल समजेल ते ती वापरू शकते, असं काही नियम नाही, पण कम्फर्टेबल कपडे ओके.
0: बरोबर, अगदीच आहे डॉक्टर. अजून एक समज गैरसमज असा असतो की बऱ्याच

0: प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे गोष्टीचे बदल झालेले असतात, आपलं वेट वाढलेलं असते, ऑर्गन्स आपले कॉम्प्रोमाइज असतात, बाकीचे सर्व बेबी असल्यामुळे तर हे सगळं कॉम्प्रोमाइज असते. तर शक्यतो सेल सर कम्फर्टेबल कपडे घालावे, ते असं म्हणजे ती माता ज्याच्यात स्वतःला कम्फर्टेबल समजेल ते ती वापरू शकते, असं काही नियम नाही, पण कम्फर्टेबल कपडे ओके.
1: बरोबर, अगदीच आहे डॉक्टर. अजून एक समज गैरसमज असा असतो की बऱ्याच म्हणजे स्त्रियांना असं वाटतं की दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर गोळ्या देतात आणि त्या गोळ्यांमुळे बाळाचं जास्त वजन वाढतं, मग ते बाळ जास्त पोसल्या जातं आणि त्याच्यामुळे सीझर करावं लागतं. हा एक समज गैरसमज, तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: नाही, असं नक्कीच नाही आहे. काही गोळ्या आपण देतो ते केवळ आईला काही कमतरता भासू नये, बाळ आपलं हेल्दी व्हावं, बाळ छान व्हावं याच्यासाठीच त्या गोळ्या असतात. बाकी बाळाला बाळसं वगैरे सगळं जेनेटिक फॅक्टर्स असतात, जेनेटिक्स जे आहे त्याच्यावर डिपेंड आहे बाळाचं बाळसं किंवा बाळाचं वजन किती. पण गोळ्यांनी बाळ पोसलं जातं हे थोडंसं आपल्या समाजामध्ये आहे, पण तसं काही नाहीये. हे तुम्ही सगळं आपण सगळं मिळून किंवा योग्य तो सल्ला घेऊन नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्तीत जास्त प्राधान्य देऊन तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने हे सगळे प्रॉब्लेम सोडू शकता.
1: नक्कीच नक्कीच, कारण प्रत्येक वेळेस आपण या गोष्टीचा विचार थोडा पारंपरिकतेने आणि डॉक्टरी वैद्यकीय दृष्टीने पाहिल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खुलून बाहेर येताना दिसतात की असं नाही, असंच आहे या बाबतीमध्ये. मॅम, आता हे सगळं जेव्हा आपण इथपर्यंत 7 महिने 8 महिने 9 महिन्याचा प्रवास, 9व्या महिन्यामध्ये थोडस जास्त अनइझी व्हायला लागतं म्हणजे बसणे उठणे या सगळ्या प्रकारामध्ये, तर 9व्या महिन्यात काही विशेष काळजी घ्यावी लागते असं वाटतं का तुम्हाला?
0: हो नक्कीच, आपल्याला 9व्या महिन्यामध्ये काळजी घेणे असते, कारण की बाळाचं वजन टर्म मॅच्युरिटी आलेली असते, बाळाचं वजन पूर्ण वाढ झालेली असते आणि त्यासोबतच ऑर्गन्सला जे कॉम्प्रोमाइज होतात आपले अदर ऑर्गन्स जे आहेत बॉडीमधले, त्याच्यामुळे आईला झोप येणे किंवा एका कुशीवर होऊनच झोप येणे, मग श्वास घ्यायला त्रास होणे, बसताना उठताना बॅक एक म्हणजे कंबरदुखीचा त्रास होणे,
1: क्रॅम्स पण
0: येतात, हे सर्व गोष्टी नॉर्मल आहेत. पण ह्याला टाळण्यासाठी आपल्याला काय की ब्रिदिंग एक्सरसाइजेस खूप महत्वाचे आहेत. ब्रिदिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजेत लास्ट मंथ मध्ये ऍटलीस्ट, त्याने तुम्हाला एक तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण हे होईल आणि दुसरं म्हणजे जे श्वास घ्यायला त्रास होते ते रिलॅक्स होतात. दुसरं म्हणजे एका कुशीवर डाव्या अंगावर झोपणे, ज्यांना झोप येत नाही त्यांनी डाव्या कुशीवर झोपायचं, त्यांनी बेबी पण व्यवस्थित राहते, सर्क्युलेशन व्यवस्थित राहते आणि आईला सुद्धा झोप लागू शकते.
1: झोप किती महत्वाची आहे,
0: खूप महत्वाची आहे झोप, खूप रेस्ट पाहिजे पूर्ण, जास्त अवजड काम करायचं नाही, जड उचलायचं नाही, पण हलके हलके वॉकिंग वगैरे करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सर्व जे काही करणार ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं आहे.
1: अच्छा, आणि सगळ्यात महत्वाचं असं वाटतं की आता आपल्याला एक अपेक्षा असते की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी हे वाटणं आणि ऑन टेबलवर गेल्याच्या नंतर घडणं, तर तुम्हाला असं वाटतंय का की हल्लीच्या मुली किंवा स्त्रिया ह्या तिथे कमी पडतात किंवा त्यांचं काय आधीपासूनचं जे त्यांचा आहार विहार राहिला असता तर ह्या गोष्टी घडत नाहीत की जास्त सीझर होतात, नॉर्मल डिलिव्हरी होत नाहीत, आणि नॉर्मल डिलिव्हरी व्हायची असेल तर आता पुढे निघून गेलेले आहेत आपले 9 महिने झालेले आहेत, पण त्या तिथूनही आपल्याला काहीतरी करता येतं का की आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करू शकतो? म्हणजे जसं की आपली मानसिक स्थिती असेल ही गोष्ट किती महत्वाची त्या बाबतीमध्ये, आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना गिवअप नाही करायचं त्या बाबतीमध्ये की त्रास सहन करणं हे कितपत आहे.
0: अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा, कारण की टेबलवर जेव्हा पेशंट येते पेन्समध्ये तेव्हा प्रत्येक पेशंटचं एक अपेक्षा असते की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. तर नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मानसिक तयारी करणं खूप आवश्यक आहे. त्यावेळेला आजकाल मुली ज्या आहेत त्या म्हणतात की नाही मला पेन सहन होत नाही, माझं डॉक्टर सीझर करून टाका, मला नाही करायचं सहन. तर थोडस एक यावेळेस फॅमिलीचा खूप रोल महत्वाचा आहे, जे सपोर्टिंग तिच्यासोबत जे अकंपनिंग तिची आई असेल, सासूबाई असतील, जे कोणी असतील, तर त्यांनी तिला मेंटल सपोर्ट देणं की नाही, थोडस तिला मेंटल सपोर्ट जर दिला तर ते योग्य प्रकारे करतात, पण फॅमिली जर घाबरून गेली तर मग ती जी पेन मध्ये आहे मुलगी ती तर साहजिकच घाबरून जाणार. त्यामुळे मला तरी असं वाटतं की डॉक्टरांचा सल्ला डॉक्टर तर सपोर्ट करतीलच, पण त्यासोबत फॅमिलीचा सपोर्ट त्या टाइम मध्ये खूप महत्वाचा आहे. केवळ याच्यासाठी की मला सहन होत नाही या पेन. बरं, दुसरा ऑप्शन असा आहे की आजकाल आपण वेदनारहित प्रसूती पण आलेली आहे.

0: मेल डिलिव्हरी पेनलेस.
1: अच्छा.
0: हा हे पण एक आता ऑप्शन झालेलं आहे.
1: बर.
0: हा त्याच्यामुळे आपण ते एक ऑप्शन चूज करू शकतो की 3-4 तास प्रसूतीच्या काळात सहन केल्याच्या नंतर योग्य त्यावेळी डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील की तुम्ही पिडिओरल अनेस्थेसिया जे म्हणतो आपण ते घ्या. ते वेदनारहित प्रसूती म्हणजे तिला जे पेन होणार आहे त्यातले फक्त 20% तिला जाणीव होईल, 80% तिला जाणीव होणार नाही कळांची.
1: अच्छा.
0: तर ते खूप छान आपल्याकडे ऑप्शन आहे. ज्या मुली म्हणतात की मला पेन होत आहे की आम्ही सहन नाही करू शकत आहे, त्यांच्यासाठी वेदनारहित प्रसूती एक म्हणजे गुण असल्यासारखंच आहे की तुम्ही ते ऑप्शन घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होते.
1: कारण आपल्या ह्या ज्या नसा असतात पेल्विक मसल्स ज्या असतात त्यावेळेस जेव्हा आपण म्हणजे कळांचा प्रश्न निर्माण होतो शेवटी शेवटी आपल्याला जेव्हा खूप तिथे एनर्जीची गरज असते तर त्यावेळेस ही एनर्जी कमी पडली तर अगदी आपण म्हणतो ना की तिथपर्यंत जाऊन पुन्हा आपल्याला रिव्हर्समध्ये यावं लागतं तर ही खूप एनर्जी महत्वाची. तर हे जे आता तुम्ही सांगितलं की वेदना रहित तर ते इंजेक्शन किंवा तसं घेतल्याच्या नंतर हे सगळं अगदी नॅचरली होतं.
0: नॅचरली म्हणजे तिला सेन्सेशन पेन आलेले कळतात पण तिला जे 20% नॅचरल प्रोसेसेस आहे जस्ट आपण ती मेडिकली आपण तिला हेल्प करतो.
1: बरं.
0: हा तिला हेल्प करावं लागते, थोडस सपोर्ट द्यावा लागते पण नॉर्मल डिलिव्हरी जशी नॅचरल आहे तशीच होणार असं आहे.
1: बरं. डॉक्टर आता कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न असा की बऱ्याच जणींचं असं होतं की 9 महिने 9 दिवस भरल्याच्या नंतरही पेन्सच येत नाहीत तर ही जी कंडिशन असते ती अगदी झोपच उडवणारी असते तर ह्या गोष्टीला कसं सामोरं गेलं पाहिजे.
0: आता असे बरेच भरपूर पेशंट येतात की मॅडम आमच्या याला 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले किंतु आम्हाला काहीच दुखत नाही, मला काहीच दुखत नाही, मला काहीच त्रास जाणवत नाही. मग त्यावेळेस आपण सगळे तिचे रिपोर्ट वगैरे बघतो, सगळं व्यवस्थित असेल तिची कंडिशन तर आपल्याकडे काही मेडिसिन्स आहेत ज्याने आपण लेबर इंड्यूस करतो म्हणजे आपण कळा सुरू करायची काही औषधं सुद्धा आलेली आहेत तर ते आपण कळा सुरू करायची औषधं वापरून तिला कळा सुरू करू शकतो. हा तर ते त्या त्या पेशंटच्या कंडिशनवर डिपेंड की तुमचे डॉक्टर निर्णय घेतील की तुम्ही कळा सुरू करायचं आपण औषध देऊ शकतो का, ज्याला आपण आपल्या समाजामध्ये कळा सुरू करायचं इंजेक्शन म्हणतो. हा तर ते आपण वापरून बघू शकतो. त्यांना जर सगळी परिस्थिती व्यवस्थित असेल तर तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच सल्ला देतील की आपण कळा सुरू करायचं औषध सुरू करू आणि तसं प्रोग्रेस बघता येतो मग डिलिव्हरीचा.
1: बरोबर. हा अगदीच आहे. त्यामुळे हा जो 9 महिन्याचा प्रवास डॉक्टर मॅडमने आपल्याला खूप छान सांगितलंय की प्रेग्नन्सी राहिल्यापासून अगदी डिलिव्हरी टेबलवर जाईपर्यंत आपली शारीरिक म्हणा भावनिक म्हणा त्यात घ्यायचा आहार विहार या सगळ्या गोष्टींसोबत डॉक्टरांनी काही समज गैरसमज याबद्दल सुद्धा आपल्याला खूप छान बारकाईने सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तेव्हा डॉक्टर पूनम शिंदे लोध गायनेकोलॉजिस्ट मॅडम आपण आकाशवाणीत आलात आणि खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक यू.
2: श्रोत्यांना आरोग्य मंत्र या कार्यक्रमात गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर पूनम शिंदे लोध यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निर्मिती साय होतं दिनेश प्रसाद माकरिया यांचं तर आरोग्यमंत्री या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोता आमची यानंतरची घोषणा ठीक 11 वाजता.
3: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी गेली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
4: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
5: भारत हमको जान से प्यारा है.
3: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझी सखी, चांगलंच जोरात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हणून बघू आता प्रार्थना.

0: हिरवे वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारी मुरझर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा।

रसिकश्रोतांसाठी रसिकश्रोतांबरोबर FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्झवर आकाशवाणी

आणि आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आजपासून सुरू होत आहे. आषाढीला पंढरीरायाचे, विठुरायाचे, विठू माऊलीची भेट घ्यायची यासाठी महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेरून आणि भारतातून आणि भारताच्या बाहेरून सुद्धा असंख्य अगणित भक्तगण पंढरीकडे जाण्यासाठी निघत आहेत. पण हे निघत असताना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस आलेला आहे, महापूर आलेला आहे. अगदी देहूमध्ये सुद्धा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये सुद्धा आणि आळंदीमध्ये सुद्धा, ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये सुद्धा इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे. त्यामुळं वारकरी भक्तगणांनी देहूला आळंदीला न जाता पुण्यामध्ये 10 तारखेला पालखी येणार आहे. त्या अनुषंगानं पुण्यामधूनच वारीमध्ये सहभागी व्हावं असं प्रशासनानं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा वारकरी बांधवांना आवाहन केलं आहे. पुराचा धोका आणि एकूणच पूरपरिस्थिती पाहता सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावं असंही आवाहन केलं आहे. आणि आपण सर्वांनीच भक्तिमय वातावरणामध्ये ही वारी पार पाडावायची आहे.

0: रसिक श्रोत्यांसाठी रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
1: श्रोत्यांनो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील गीतरचना. अजय देवगन यांच्या तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामधील हे गीत असंख्य रसिक श्रोत्यांच्या आवडीचे गीत. त्यातील अभिनय, किल्ल्यावरील दृश्य, पार्श्वसंगीत आणि गाण्यांचे बोल सर्वच खूप छान जमून आलेले आहे. हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर उत्साहाचे शहारे येतात. अजय देवगन आणि सैफ अली खान यांच्यावर हे गाणं चित्रित झालं असून किल्ल्यावरील छुपा दरवाजा शोधण्याच्या निमित्तानं तानाजीवर येतात त्या प्रसंगी ते गाणं येतं. मोठ्या पडद्यावर हे पाहायला फार रंजक आणि भव्य दिव्य वाटतं. अनिल वर्मा यांच्या या गाण्याचे गीतकार असून मेहुल व्यास यांनी या गीताला संगीत दिलं आहे. ऐकूयात तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील गीतरचना.

शतो मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील मांग के साथ तुम्हारा हे उडत्या चालीचं गाणं ऐकलं की डोळ्यासमोर दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा नया दौर हा चित्रपट येतोच. बी आर चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सुप्रसिद्ध संगीतकार ओ पी नय्यर म्हणजेच ओम प्रकाश नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. या चित्रपटाला 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अख्तर मिर्झा यांना सर्वोत्कृष्ट कथा, ओ पी नय्यर यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ऐकूयात नया दौर या 1957 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीतरचना.

श्रोतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो, भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक मानाचा तुरा म्हणून ज्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल तो चित्रपट म्हणजेच मुघल आजम. या चित्रपटानं अनेक विक्रम नोंदवले. मुघल साम्राज्यातील अकबराचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीवर हा चित्रपट आधारलेला आहे. पृथ्वीराज कपूर यांनी अकबराच्या भूमिकेमध्ये भूमिका उठवली होती. दुर्गा खोटे यांनी जोधाबाई, दिलीप कुमार यांनी सलीमजी आणि मधुबाला यांनी अनारकली यांची भूमिका निभावली होती. या सर्व भूमिका अप्रतिम भूमिका होत्या. हा चित्रपट साकारण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला होता, तर त्याचा खर्च जवळपास $30 लाख पोहोचला. हा चित्रपट एकाच वेळी 150 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. बरं का, मुघल साम्राज्याचा पसारा दाखवण्यासाठी या चित्रपटामध्ये 2000 उंट, 4000 घोडे आणि 8000 लोकांचा उपयोग करण्यात आला होता. या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या हे एकमेव गाणं रंगीत चित्रित करण्यात आलं होतं. ऐकूयात मुघल आजम या चित्रपटातील ही गीतरचना.

क्षेत्र बॉम्बे हा चित्रपट 1995 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये एक सर्वश्रेष्ठ असं गीत आहे जे गायलं आहे हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गाण्यातला प्रत्येक शब्द या दोघांनी अशा पद्धतीने गायला आहे की हे शब्द आपल्या मनामध्ये कायमचे घर करून राहतात. मनीषा कोइराला आणि अरविंद स्वामी यांच्यावर चित्रित झालेली ही गीतरचना आता आपण ऐकूयात बॉम्बे या चित्रपटातील.

शतो घराच्या चार भिंती पलीकडे जाऊन पाऊल टाकून समाज सुधारण्याचं व्रत अंगीकारण्याचं महत्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका महिलेची कहाणी वेदक आणि वेचकपणे चितारणारा मराठी चित्रपट म्हणजे उंबरठा हा चित्रपट. 1982 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण आजही अनेक रसिकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून राहिलेली गाणी या चित्रपटामध्ये आहेत. पण स्वतः सुप्रसिद्ध लेखिका शांता निसळ यांच्या बेघर या कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला होता. त्याची कथा पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली आणि दिग्दर्शन केलं होतं डॉक्टर जब्बार पटेल सरांनी. ऐकूयात उंबरठा या चित्रपटातील गीतरचना.

श्रोते गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात शिवराय ऐकूयात राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीतरचना करिश्मा कपूर आणि आमिर खान यांच्यावर चित्र झालेली गीतरचना आहे समीर यांची तर संगीत आहे नदीम श्रवण यांचं ऐकूयात अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी घेतली गीतरचना राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील

अक्षय, आता आपण अलका याग्निक, कुमार सानू आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना आपण ऐकलीत. बरं अक्षय, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोते प्रसारित होत मिश्र सैन्यचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
3: तुम्ही बिळात जास्त नफा.
4: बस एका क्लिक वर कमाले
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
7: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोत्या तुझा पण उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं मीना खडीकर यांचं. बरं, तर श्रोत्या या गीतरचनेबरोबर आजचा मिश्र संहिता कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया मिश्र संहिता कार्यक्रमात. FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला अभिनय मंडळाचा कार्यक्रम, वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्या.
0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिरकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही, बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हंटल. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच तेच तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?

0: नाही नाही नाही नाही सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी, तुला काय वाटत? मला की नाही पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती. हा, ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
1: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्या आहेत, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण त्या बघ समोरच्या काकू काय करतायत?
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय करतात
2: ते पाहते. त्या बघ, त्या बघ धावत धावत दोरीवरचे कपडे काढतात.
0: अच्छा, त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळ्यात घातलेले कपडे काढा
1: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
1: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
1: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
1: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
1: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
0: वा, हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
1: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
0: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
0: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
0: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
1: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
2: म्हणजे
1: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
0: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
2: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हणणार ग, पाऊस पहिला जणू कानुला.
1: किती गोड गाणं आहे ते.
2: हो,
1: पाऊस पहिला जणू कानुला, बरसून गेला बरसून गेला.
0: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
1: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
2: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
1: वा,
0: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
2: शेतकरी.
1: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
2: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
1: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून

0: देवा सगळ्यांच्या शेतात सुखान पड, तेव्हा कळायचंच नाही आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
2: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय नाही, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
1: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
2: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
2: शर्वरी
1: कोण? मी का?
2: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
1: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
2: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असत.
0: अरे देवा, काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
2: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
1: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
2: काय
1: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
2: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
2: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
1: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळत ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खर तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल पण जगले मात्र तसच.
1: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
2: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाड लावायची आणि झाड जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
2: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
1: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
2: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते आता.
2: आणि भजी त्याच काय?
0: ती सुद्धा करू. पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
2: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
1: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
0: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
2: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
1: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
2: काय?
1: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
0: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
2: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
1: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
2: अग प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
0: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
2: खरे.
1: ए दादा.
2: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
0: पावसात.
1: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
2: आणि छत्री न घेता.
0: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
2: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
1: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
0: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
2: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण?

0: काय वाटतंय?
1: नको, आणल्यात मी 3 छत्र्या.
0: अगं 3 कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
1: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
2: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग 3 छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या

0: मराठी मुलगी आरोही थत्ते हिच आरोही तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th year जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
0: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
0: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं, पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
0: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय, ऑलमोस्ट आय थिंक 100 countries प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच.

0: अशी सगळी प्रिपरेशन होती, प्लस ज्या प्लेयर्सशी तुम्हाला बोलायचंय तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकलेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बरं,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉईंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ॲज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ॲज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग तर मी एवढे टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टॉर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही
1: आहे.
0: आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि FIVBनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट वॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन. यू टच अप ऑन इट बट यू जस्ट पास इट ऑन. त्यावर स्ट्रेस नाही करायचा आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले आहे. मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे. अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनयाथ हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडं.

0: किनारा ये चंचल हवा।
1: वा, एखादा सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं। तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय, ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल। पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात, सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर, पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम। म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत। सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात।
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज। आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे, त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस। सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे आहेत, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग।
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती। सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी? आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप, आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊसहोल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे, एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे।
1: अगदी बरोबर। आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं

0: तुला वाटतं का?
1: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्री पासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे. म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसत आहे काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसत आहे कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसत आहे. कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
2: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
1: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रेपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
2: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
1: येस,
2: यू ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
1: व्हेरी ट्रू.
2: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
1: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड. म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो, आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
2: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
1: खूप फायदा होतो मला आता वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ॲक्सेंट येतो, साऊथचा एक ॲक्सेंट येतो, मुंबईचा ॲक्सेंट येतो, पण तुम्ही तो ॲक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ॲक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबई या हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबई या हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ॲक्सेंट. तो डेलीचा ॲक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ॲक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ॲक्सेंट सुटलाय.
2: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
1: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की

0: काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं, पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो, आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच, तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात, पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट, म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल, कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर, तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत, आणि आता फायनली कॉपीराईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालं आहे, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा, आणि खरं आहे म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली Dr. S. राधाकृष्णन विद्यालयामधून, आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून, त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात, आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी, तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात, ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते, तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे, बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच, आणि खूप मोठा मेसेज होता तो. ही नेव्हर रिप्लाईड, बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता, ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झाला आहे. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत.
0: हो,
1: कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या.

0: आयुष्यात कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हू आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते, आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो.
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते. अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेला तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये, लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालंय. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे. आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं, तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आर्सच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी. आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बरं.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई, कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा, मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता, दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली.
0: कबड्डी पण खूप

0: म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉज कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.

0: कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉज कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाही आहे, फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी आरोही. किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला, पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं, पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ज वाढले आहेत लोकांचे, नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
0: यांचं ऐकावं,
1: यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय आरोही. तुझे खूप खूप धन्यवाद आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक एक वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान वाद्य संगीत.
1: भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर ये कार्यक्रम थोड़ी ही देर में.

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल.

0: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियमबरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: गाना आइए अब सुनते हैं.

छोड़ी।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं.

वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेतपुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार

मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासनतास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासनतास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसू

गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही. पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते.

कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया आनंदी जोशी यांनी गायलेलं, अमितराज यांनी संगीतबद्ध केलेलं सरी चित्रपटातील मंदार चोळकर यांचं गीत.

या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करज कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या. त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साचेबद्ध मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्या केव्हा काही खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्या समोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर उद्गोदर जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान. कधी कधी आपल्याला अकॅडमिक अशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं. सो वी शुड बी स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरू पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंच लालबाग परबोला लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, ते चांगले उत्सव होतात, ते चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून, मला युवक क्रीडा मंडळ आमचा खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा

0: आयुष्य ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामधून आलेल्या अनेक समस्या ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला. पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडे त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोड क्रमांक युवक क्रीडा मंडळ परळ खोखोचं ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आला. मला नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला. मला तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त मराठी चळवळ तिथून सुरू आली. लालबागपर आपण म्हणतो संयुक्त मराठा 106 होता, मी तिथूनच घडलेत. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता रिॲक्शन लगेच होते तिथे. कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा की समाजाच्या आरेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
1: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
0: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून. तिथून मग मी जेव्हा SY बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधारपद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई नगरपालिकेने नोकरी दिली. आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला दोन इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं. तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचं. कारण आमच्या सहाय्याला लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान, आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आत्ता मुलांना सांगायचं बाबा मैदानात जा, आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो, असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही. आणि त्याच्यामुळे काय झालं, आमची शारीरिक जडणघडण खूप छान झाली, व्यायामाची आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी एकदा त्याने आत्महत्या केली. आमच्याकडे ही प्रवृत्तीच नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता. कारण दोन धक्के आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबीय तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात, व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहानपणापासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं, अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक. तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी, म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल माझ्या आबानाईक म्हणून सर होते खोखोची युवक क्रीडा मंडळाचे, आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा, यांनी आम्हाला धडे दिले. बेळगावकर मॅडममध्ये त्यांनी आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या 5वीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या चढणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपल्या माझ्या आयुष्यात प्रसंग आले, त्यांना मग केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं. आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमचं खोखो डिस्ट्रिक्टचं, आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो. आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली वाजवली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का. आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते, दोरी उडी त्याला म्हणतात स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500 मी सवयच लागले, माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात

0: असतो काय करतो, वेळायला काय करतो असं नगर. पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो. आणि व्यायाम म्हणजे काय, अगदी वजन उचलणं वगैरे नाही आहे, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हाकडे दौऱ्याला जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो, माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर, कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवा निवृत्तीनंतरच तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं, प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो. पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याचा ह्याच्या ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो काय उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं, त्या अवांट्स आणि नीड्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपणा आला, पण तुमची गरजही निकड आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्याला सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गडमी म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मुद्दा. आपण पोस्टातलं असतं, आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टल माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकाने माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रहलाद विकास ते काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगतं त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा. किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझ्या सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक म्हणतो. फक्त मला काय आलं, माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन. पण मला सांगायला ते आवडलं की म्हणजे माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो. कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झालं किंवा तो आपला भाग प्रांत नाही, तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये. जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बार इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय मला की मला ते करायला पाहिजे होतं तेव्हा. आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्षी ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवलेत, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या त्यामध्ये तुम्हाला ती त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा. किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडं कापणं अर्धी करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी येतो तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा. म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत आहे, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांचे शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे. आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ते केव्हाही शिका. मला आपण आता मी निवृत्त झालोय, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगतात तुम्हाला तर भरपूर वेळ आहे तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा उद्योग करा.

0: तुमच्या आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो, पण मला ते तितकंच खरं वाटतं, ते तेवढ्या पुरतच असते. कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाही आहे पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बाबा मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करवतो, सहल करतो, आता मी फिरतो. आत्ताच मी म्हणजे रिटायर झाले त्याला एक 15 दिवस मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊन आलो केनियाला. दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी ॲनिमेशन आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायरच्या अगोदर केली होती. म्हणून मला आपल्याला जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मारा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो, ते फोटो निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो, तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणे आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताणतणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटं खोटं खोटं, ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे, कसा येतो, बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्याशा मला आनंद मिळतो ना, ते मी बिनदिक्कत करावं, कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता, आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज, आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल, सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय, आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं ते मला फोन करतात, त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधं असेल मी स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि ते आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच. कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याचा काय मदल. आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले, त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होता, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते, ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिल्या, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे, कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय, पण ह्या गोष्टी असाव्या, माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं कासून द्या, एखाद्या म्हात्र्याने तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल, त्यांनी जे तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं, ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही, पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वगोबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं, दुसऱ्याला आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो. आणि त्याप्रमाणे करतो आपण.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल,
0: किती पैसा कमवला, म्हणजे मला निवृत्त किती लागतं, आपण श्रीमंत कोणाला समजावं, याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या वृत्तीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण

0: सगळ्यांना मत आता वय झालं, तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं. तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय, ते तुम्ही आतून कोण आहे त्याला माझं आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो, तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा, त्याच्यासाठी मी जगतोय. मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत पाहण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो, नंतर होतो. तो या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काही मजा नाहीये. म्हणजे आनंद यात्रींच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायची, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणते की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जगा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल त्या जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेत घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो,
0: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का. पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चाली रीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद,
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही, एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी सुयश देतो, त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकार

आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

च्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7 तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे.

0: हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

0: मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली, त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच

0: अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या एक महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी?

0: प्रसार भारती
1: श्रोतेहो, एफ एम 102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. संध्याकाळची ठीक 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी व कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो राम राम। शेतकरी बंधूंनो, आज आहे भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948। वार आहे मंगळवार, अर्थात 7 जुलै 2026। सर्व शेतकरी बांधवांचं किसान वाणी या कार्यक्रमात मी निवेदक सचिन जगताप अतिशय मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हिरवळीचे खते याविषयी। सौ KSK काकू कृषी महाविद्यालय येथील सहाय्यक प्राध्यापक अक्षय गारडी यांची घेतलेली मुलाखत। श्रोतो नमस्कार। खरीप हंगाम साधारणतः सुरुवात होऊन 1 महिना होऊन गेलेला आहे आणि आपण दरवर्षी खरीप हंगामामध्ये जी खतं आहेत या खतांविषयी आवर्जून एक विषय आपण आकाशवाणीच्या माध्यमातून चर्चेला आणत असतो। असाच एक आजचा विषय आहे हिरवळीचे खते, ज्याला आपण ग्रीन मॅन्युअर म्हणतो, आणि याविषयी चर्चा करण्यासाठी बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे सन्माननीय अक्षयजी गारडी सर, जे की सहाय्यक प्राध्यापक आहेत सौ KSK काकू कृषी महाविद्यालय बीड या ठिकाणी, आणि मृदा आणि कृषी रसायनशास्त्र या विभागामध्ये ते कार्यरत आहेत। त्या विषयामध्ये त्यांचा अनुभव आहे, आज आपण त्यांच्याकडनं हिरवळीची खते याविषयीची सखोल अशी माहिती आज या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत। तर कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर। आजचा विषय जो आहे, आजचा सर आपला जो विषय आहे हिरवळीची खते, तर मी सरळ तुम्हाला प्रश्न विचारतो, हिरवळीची खते म्हणजे नेमकं काय, आम्हाला त्याबद्दल थोडं माहिती सविस्तर अशी सांगा।
1: हिरवळीची खते म्हणजे जमिनीमध्ये हिरवी वनस्पती अथवा पाने कोवळ्या फांद्या इत्यादी भाग गाडण्याची जी पद्धत आहे त्याला थोडक्यात हिरवळीची खते म्हणतात। हिरवळीच्या खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता वाढते। हिरवळीची खते पिके पेरून ठराविक काळानंतर जमिनीत गाडल्यास जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते व जमिनीत पिकांना आवश्यक ती मूलद्रव्य यांचं प्रमाणही वाढतं। हिरवळीच्या खतांचा अधिक फायदा मिळवण्यासाठी या पिकाची लागवड व योग्य वेळी बाबींकडे लक्ष देणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या मनात साधारण हिरवळीचे खत केव्हा घ्यावे किंवा जे हिरवळीचं खत उभं आहे ते जमिनीत कधी गाडावे आणि किती दिवसांनी आंतरपीक घ्यावे असे प्रश्न असतात। या प्रश्नांचे आज आपण उत्तर देण्याचा प्रयत्न या संभाषणातून करणार आहोत। त्याचबरोबर हिरवळीचे खत गेल्या काही वर्षांमध्ये शेतातील जनावरांचं सांभाळण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। शेतीमध्ये शेणखत वापरण्याचे प्रमाणही कमी होत आहे। राज्यातील अनेक विभागांमध्ये मातीतील सेंद्रिय कार्बनचं प्रमाण अत्यल्प प्रमाणात झालेलं आहे हे निदर्शनास आलेलं आहे। याकरिता हिरवळीची खतं शेतामध्ये लावणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे। हिरवळीची खते जमिनीत आपल्याला 60 ते 80 किलोपर्यंत नत्रस्थिरीकरण करत असतात। बागायती जमिनीमध्ये हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते आणि पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या

0: विभागात मुख्यत्वे हिरवळीचे पीक घेतली जातात.
1: बर सर, हिरवळीच्या जे खताचे प्रकार आहेत ते कोणकोणते, त्याबद्दल थोडं आम्हाला समजून सांगा.
0: हिरवळीचे खतांचे दोन प्रकार पडतात. यामध्ये प्रथम हिरवळीचे पीक शेतात गाडणे व दुसरा प्रकार आहे हिरव्या पानांपासून खत तयार करणे. प्रथम आपण बघूयात हिरवळीचे पीक शेतात गाडणे. या पद्धतीमध्ये पीक त्याच जमिनीत उगून तेथेच गाडले जाते, याला हिरवळीचे पीक शेतात गाडणे म्हणतात. यामध्ये जर आपल्याला सांगायचं गेलं तर ताग, धेंच्या, उडीद, मूग, चवळी ही पिके येतात. त्यानंतर दुसरा प्रकार हिरव्या पानांपासून खत तयार करणे. या पद्धतीमध्ये हिरवळीच्या झाडांची पाने, फांद्या बाहेरून कुठून तरी आणून किंवा दुसऱ्या ठिकाणून आणून जमिनीमध्ये गाडले जातात. यामध्ये गिरीपुष्प, करण, शिवरी, सुबाबूळ ही पिके येतात.
1: बर, हिरवळीच्या खतासाठी जी उपयुक्त पिके आहेत ती कोणकोणती आहेत?
0: हिरवळीच्या खतांसाठी उपयुक्त पिके अशी पिके आहेत की मुळावर गाठी असलेली, डाळवर्गीय व गाठी नसलेली अशा दोन्ही प्रकारची पिके वापरता येतात. मुळांवर गाठी असलेल्या पिकांमुळे जमिनीत नत्र आणि सेंद्रिय घटक मिळतात, तर गाठी नसलेल्या पिकांमुळे फक्त सेंद्रिय घटक उपलब्ध होतात. ताग, धेंच्या, गवार, चवळी ही मुळावर गाठी असलेली तर ग्लेरिसिडिया, त्यालाच आपण गिरीपुष्प म्हणतो, हे मुळावर गाठी नसलेली हिरवळीचे पीक आहे. हलक्या व मध्यम जमिनीत तसेच सामुकमी असलेल्या जमिनीत ताग तर भारी अतिभारी क्षारयुक्त जमिनीत धेंच्याची लागवड करावी.
1: जमिनीमध्ये जे आपण हिरवळीचे गाडावयाच्या हिरवळीच्या जे पिकांचे गुणधर्म आहेत ते कोणकोणते?
0: ज्यावेळेस आपण हिरवळीचं पीक जमिनीमध्ये गाडतो त्या पिकाची काही गुणधर्म आहेत. हिरवळीची पिके द्विदल वर्गातील असावीत आणि अयोग्य हवामानात सुद्धा नत्राचे स्थिरीकरण करण्याची त्याची क्षमता असावी. त्यांच्या वाढीसाठी पाण्याची गरज कमी असावी आणि हलक्या किंवा कमी सुपीक जमिनीमध्येही त्यांची वाढ चांगली व्हावी. जमिनीच्या खालच्या भागातील अन्नांश शोषून घेण्यासाठी त्यांची मुळे खोल जाणारी असावीत. पीक वाढीच्या प्राथमिक अवस्थेत पाने आणि त्यांचा विस्तार जास्त असावा. पिकांच्या विघटनाची क्रिया लवकर व्हावी यासाठी त्यामध्ये तंतुमय भाग नसावा.
1: बर, हिरवळींच्या खतासाठी पिकांची निवड कशी केली पाहिजे?
0: हिरवळींचे खत आपण शेतामध्ये लावत असताना, पिकांची निवड करत असताना हिरवळीच्या खतांसाठी त्यांची वाढ लवकर होणारी पिके असावीत. वाढी जोमदार झाली पाहिजे, पाण्याचं प्रमाण कमी अशा प्रकारची पिके पाहिजेत. बियाणे स्वस्त हवे, मशागतीचा खर्च कमी असावा, अशा प्रकारचे हिरवळीच्या खतांसाठी पिकांची निवड करावी.
1: बर, हिरवळीच्या पिकांची लागवड आणि व्यवस्थापन हे महत्वाचे असते, तर ते कसे केले पाहिजे?
0: सर, हिरवळीच्या खतांसाठी लागवड किंवा व्यवस्थापन करत असताना पीक साधारणपणे 45 ते 50 दिवसांपर्यंत वाढवले जातात. पीक 50% फुलवत असताना त्याची जमिनी लगत कापणी करून जमिनीत नांगराद्वारे गाडावी लागतात. जमिनीत गाडलेली हिरवळीची पिके कुजविण्यासाठी योग्य आर्द्रता व वेळेची आवश्यकता असते. अशा प्रकारे लागवड आणि व्यवस्थापन हिरवळीच्या खतांचं करता येईल.
1: बर, हिरवळीच्या पिकांची लागवड आता तुम्ही सांगितली, तर हिरवळीच्या खतांचे उपयोग कोणकोणते आहेत ते महत्वाचं आहे.
0: हिरवळीच्या खतांचे उपयोग त्यामध्ये बघितलं तर हिरवळीच्या खतांमुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थामध्ये वाढ होते. त्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते, जमिनीची गळण सुधारते, घनता कमी होते, पाणी धरण्याची क्षमता वाढते. पावसाचे पाणी जमिनीत शोषून घेतल्यामुळे जमिनीची धूप कमी होते आणि पाण्याबरोबर वाहून जाणारी अन्नद्रव्य अडवली जातात. क्षारयुक्त किंवा चोपण जमिनी सुधारून घेता येतात. हिरवळीच्या पिकांचा आच्छादनासारखा उपयोग होतो, त्यामुळे तणांचा सुद्धा बंदोबस्त होतो. हिरवळीची खते म्हणून द्विदल पिके जमिनीत गाडल्यास जमिनीत उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढते. हिरवळीची खते जमिनीतील खोलवारचा अन्नांश शोषून घेतात आणि तो पिकाला उपलब्ध करून देतात.
1: बर, हिरवळीच्या खतांचे आता उपयोग सांगितले, तर त्याचे फायदे कोणकोणते?
0: हिरवळीच्या खतांचे फायदे जर बघितले तर जमिनीची सुपीकता वाढते. हिरवळीची खते जमिनीत मिसळल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर नायट्रोजनचा पुरवठा होतो. शेंगवर्गीय पिके हिरवळीचे खत म्हणून वापरल्यास ती वातावरणातील नायट्रोजन जमिनीत स्थिरीकरण करतात, ज्यामुळे जमिनीला नायट्रोजनचा पुरवठा होतो. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हिरवळीच्या खतांमुळे जमिनीची धूप कमी होते. अशा प्रकारे आपल्याला फायदे सांगता येतील.
1: बर, आता तुम्ही हिरवळीच्या खतांचे फायदे सांगितले, हिरवळीची जी खते आहेत ती जमिनीमध्ये कधी गाडावीत याबद्दल

0: थोडा मला समजून सांगा.
1: हिरवळीची कते ही नुकतेच फुलोऱ्यात आलेले हिरवळीचे पीक जमिनी लगत कापावे, हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आलेले असावे. सामान्यत ही पिके 6 ते 8 आठवड्यात फुलोऱ्यावर येतात. बाहेरून हिरवळीच्या पिकांची पाने आणून नांगरट किंवा चिकलणीपूर्वी टाकून गाडावीत. यावेळी ट्रायकोडर्माचा उपयोग केल्यास खताची प्रत वाढवता येते. हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरुवातीस करून ऑगस्टमध्ये गाडणी करावी. पीक गाडण्याच्या वेळी पाऊस पडला नसेल किंवा जमिनीलगत ओलावा कमी असल्यास पाणी द्यावे, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होते.
0: बर, हिरवळीची जी खतं आहेत ती वापरत असताना कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, थोडं याबद्दल बी आम्हाला समजून सांगा.
1: हिरवळीची खते वापरत असताना काही गोष्टी आपण टाळायला पाहिजेत. नुकतेच हिरवळीचे पीक घेतल्यास पिकांचा एक हंगाम वाया जाऊ शकतो. शक्यतो हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घ्यावे. जिरायती शेतीत कमी पावसामुळे हिरवळीची खत व्यवस्थित कुजत नाही, परिणामी मुख्य पिकाच्या उगवणीवर व वाढीवर परिणाम होऊ शकतो. हिरवळीचे पीक फलधारणेपूर्वी जमिनीत गाडणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास पिकातील कर्ब व नत्राचं प्रमाण गुणोत्तर वाढतं, तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढते, त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया मंदावते. कमी पावसाच्या भागात हिरवळीचे पीक घेतल्यास मुख्य पिकाला लागणारा जमिनीतील ओलावा कमी होऊ शकतो. ताग हे हिरवळीचे उत्तम पीक असून पुरेसा पाऊस अथवा सिंचनाची सोय असल्यास असलेल्या विभागात घ्यावे. हे सर्व प्रकारच्या जमिनी चालते, तरी आम्लधर्मीय जमिनीत या पिकाची वाढ जोमाने होत नाही. हिरवळीच्या पिकांच्या सतत लागवडीमुळे पिकांवर रोग किडी सूत्रकृमीची वाढ होऊ शकते.
0: बर, हिरवळीच्या खतांची कार्यशक्ती कशी असते, थोडं त्याबद्दल सांगा.
1: हिरवळीच्या खतांची कार्यशक्तीबद्दल बोलत असताना सर्वसाधारण 1 टन हिरवळीचे जे काही खत आहे त्याची जर बरोबरी केली तर 10 किलो युरियाच्या बरोबर करता येईल. आणि शेणखताबरोबर जर त्याची बरोबरी केली 3 टन शेणखत बरोबर 1 टन हिरवळीचं खत अशा प्रकारची कार्यशक्ती सांगता येईल.
0: बर, आता सर मला एक सांगा, हिरवळीचीच खते का वापरली पाहिजेत त्याबद्दल थोडा मला समजून सांगा.
1: हिरवळीचीच खते का वापरली पाहिजेत याबद्दल सांगायचं गेलं तर मातीतील सेंद्रिय पदार्थ आणि मातीची रचना तयार करणे, पुढील पिकांसाठी नायट्रोजन आणि इतर पोषक तत्वांचा पुरवठा करणे, मातीतून विरघळणारे पोषक घटक बाहेर पडण्यापासून रोखणे, मातीच्या संरचनेत नुकसान टाळण्यासाठी ग्राउंड कव्हर प्रदान करणे, मातीच्या खालच्या थरातून पिकांचे पोषक घटक वर आणणे, तण दाबणे आणि तणांच्या रोपांची वाढ रोखणे, अशा प्रकारे हिरवळीच्या खतांचे वापर आहेत.
0: बर, हिरवळीच्या खताद्वारे जमिनीस मिळणारे जे नत्र आहे प्रति हेक्टरी, थोडं त्याबद्दल आम्हाला समजून सांगा.
1: हिरवळीच्या पिकांद्वारे जमिनीस मिळणारं नत्र प्रति हेक्टरी जर सांगायचं गेलं तर बरीच हिरवळीची खते आहेत, त्यामध्ये ताग, धेंचा, हरभरा, चवळी, गवार, अशा प्रकारे गिरीपुष्प, ऐन, त्यामध्ये नायट्रोजनचं वेगवेगळे प्रमाण असतं. त्यामध्ये महत्वाचे जे काही हिरवळीचे खत आहे त्यामध्ये ताग, यामध्ये जर नत्राचं प्रमाण गेलं बघितलं गेलं तर 0.60 ते 0.75% आणि नत्र स्थिरीकरण जर बघितलं 80 ते 90 किलो नत्र स्थिरीकरण ताग या हिरवळीच्या खतापासून होतं. आणि विशेष गुणधर्म ताग या पिकाचा जलद वाढ होते, नत्राचं स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात होतं, जमिनीची सुधारणा होते. त्याचबरोबर धेंच्या या पिकामध्ये नत्राचं जर प्रमाण बघितलं 0.50 ते 0.70 आणि त्याचबरोबर नत्र स्थिरीकरण जर बघितलं 60 ते 70 किलो हेक्टरी नत्र स्थिरीकरण होतं. या धेंच्या या पिकासाठी जमीन चोपण असली तरी चालते, पाणथळ अशा सुद्धा जमिनीमध्ये धेंच्या हे पीक येतं. अशा प्रकारे आपला हिरवळीच्या पिकांद्वारे जमिनीस नत्रचं प्रमाण सांगता येईल.
0: बर, हिरवळीची जी पिके आहेत गाडल्यानंतर मुख्य पिकांची पेरणी यातील कालावधी याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा.
1: हिरवळीच्या पीक गाडल्यानंतर मुख्य पिकांची जी काही पेरणी यातील कालावधी यामध्ये सांगायचं गेलं तर मातीत गाडलेल्या पिकांना कुजण्यासाठी किती वेळ लागतो यावर मुख्य पिकाच्या पेरणीचा करण्याचे नियोजन करावे.
0: हिरवळीच्या पिकांचे नियोजन कशा प्रकारे केले पाहिजे?
1: हिरवळीच्या पिकांचे नियोजन करत असताना सर्वप्रथम आपल्याला पिकांची निवड हे करत असताना मातीतील आर्द्रता, खतांसाठी लागणारा वेळ या गोष्टीचे लक्षात घेऊन शेंगवळी या पिकांची निवड करावी. त्याचबरोबर पेरणीचा वेळ, मृगाचा पहिला पाऊस पडल्यावर हिरवळीच्या पिकांची पेरणी करणे योग्य असे मानले जाते. मात्र ही वेळ प्रदेशनिहाय वेगळी असू शकते. पुरेशा आर्द्रतेमध्ये बियाणांची

0: उगवण चांगली होते, त्याचबरोबर जमिनीत गाडण्याची योग्य वेळ हे फार महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे पीक फुलोऱ्यावर आल्यावर पिके गाडावीत यासाठी पेरणीनंतर साधारणपणे 6 ते 8 आठवडे लागत असतात. त्याचबरोबर अन्नद्रव्याची उपलब्धता, पिकांच्या भरघोस वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य हिरवळीच्या पिकांच्या कुजण्यातून मातीत उपलब्ध होतात. ही प्रक्रिया मातीच्या रासायनिक, भौतिक, जैविक पातळीवर अवलंबून आहे.
1: बर, हिरवळीचे जे खत तयार करण्याची जी पद्धती आहे तर ती कोणती, त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: हिरवळीचे खत तयार करण्याच्या पद्धतीमध्ये सांगायचं जर गेलं तर निरनिळ्या हंगामात पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलोऱ्यावर आल्यावर ही पिके जमिनीमध्ये गाडली जातात. हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणली जातात किंवा त्याच ठिकाणी सुद्धा गाडली जातात. त्याचबरोबर नुकत्याच फुलोऱ्यात आलेल्या हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी. कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने तास घेऊन नांगराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे. नंतर नांगराच्या दुसऱ्या तासाच्या वेळी अथवा चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी. हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरून फळी फिरवावी, त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणे झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरू. कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा लागतो, म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरुवातीस करून ऑगस्ट मध्ये गाडणी करावी. हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही तर किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर कुजण्याची प्रक्रिया मंदावते. कपाशीच्या शेंगामध्ये तृणधान्य शेंगवर्गीय तेलवर्गीय या पिकांमध्ये हे हिरवळीचे पीक घेऊन कापणीनंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे. उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर याचा परिणाम दिसून येतो. सोयाबीन, तूर, ज्वारी सोबतच पेरून सोयाबीन हिरवळीचं खत म्हणून सुद्धा वापरता येईल व ज्वारी आणि तुरीला उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
1: बर, सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याच्या शेतकऱ्यांच्या जे हिरवळीच्या खतांचे जे प्रयोग आहेत आम्हाला त्याबद्दल थोडं आम्हाला समजून सांगा सर.
0: काही शेतकरी हे सेंद्रिय शेती करत असतात, त्यामध्ये हिरवळीच्या खतांचे अनेक प्रयोग ते आपल्या उत्पादनातील वाढीसाठी करत असतात. असेच प्रयोग यामध्ये जागेवरच हिरवळीच्या खतांची लागवड करण्याच्या प्रयोगात 3 फूट अंतरावर कापूस किंवा तुरीची पेरणी करून पिकात मूग, उडीद अशी अल्प मुदतीची पिके घेऊन त्यामुळे निर्माण होणाऱ्या हिरवळीचा फायदा मुख्य पिकाला होतो. आपण जर बघितलं जे आपलं केंद्रशासित प्रदेश आहे पॉंडिचेरी, या ठिकाणी ऑरव्हिले एक छोटंसं गाव आहे, या ठिकाणी शेतकरी मिश्र बियाणे पेरून 25 ते 30 दिवसांनी जागेवरच ती पिके गाडतात. यामुळे खत आणि आच्छादन म्हणून याचा वापर होतो. काही शेतकरी हे पिकांच्या 2 ओळीमध्ये एक दल, द्विदल, तेलबिया, ताग, धने इत्यादी सर्व प्रकारची बी एकत्र मिसळून 1 एकरी 10 किलो या प्रमाणात फेकून मातीत झाकतात. नंतर मूळ पिकांपेक्षा उंच होऊन लागले की जागेवरच ती गाडतात. अशा प्रकारे 10 किलो बियाणांपासून 4 ते 5 टन हिरवळीचं खत मिळतं. या हिरवळीच्या खतांचे संशोधन केले असता त्यापासून 1 एकरी 40 किलो नत्र उपलब्ध होते. शिवाय यासाठी लागणारा खर्चही कमी होत असून आपल्या शेतात अधिकाधिक जैविक विविधता निर्माण करून पिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविता येते.
1: सर, निश्चित आज आपण हिरवळीचे खते अर्थात ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रीन मॅन्युअर असं म्हणत असतो याबद्दल सखोल अशी माहिती आज आपण बीड आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना या माध्यमातून दिली. सर, आपण आलात, आकाशवाणीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबद्दल बीड आकाशवाणीच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो सर. धन्यवाद.
0: धन्यवाद
1: श्रोते. आताच आपण हिरवळीचे खते याविषयी सहाय्यक प्राध्यापक सौ के एस के काकू कृषी महाविद्यालय बीड माननीय श्री अक्षयजी गारडी यांची मुलाखत ऐकली. यानंतर कृषीवाणी या सत्रामध्ये भोपळा लागवड तंत्र याविषयीची संकलित माहिती आपण ऐकूयात. संकलन आणि निवेदन सचिन जगताप यांचं. श्रोते नमस्कार. दुधी भोपळा हे वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळ्याचा भाजी म्हणून आहारात आपण नेहमी उपयोग करत असतो. या व्यतिरिक्त दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा हा पदार्थ बनवला जातो. प्रत्येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फुले असतात, त्यापैकी फक्त मादीलाच फळधारणा होते. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्टर क्षेत्रावरती लागवड केली जाते. याच्यासाठी दुधी भोपळ्यासाठी लागवड आणि खरीप दुधी भोपळ्याची लागवड खरीप आणि उन्हाळी 2 हंगामामध्ये केली जाते. हे पीक उष्ण आणि कोरड्या हवामानामध्ये उत्तम येते. उत्तम ते भारी जमिनीमध्ये हे पीक आपल्याला घेताना दिसून येते. हंगाम व बियाणे या गोष्टी आपण जाणून घेऊया. मे ते जून महिन्यात या पिकाची लागवड केली जाते. हेक्टरी 3 ते 6 किलो बियाणे या ठिकाणी लागते. पूर्व मशागत आणि लागवड यामध्ये शेतात उभी आडवी नांगरट करून ढेकळी फोडून काढावीत. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 30 ते 35 गाड्या टाकावे व नंतर वखराची पाळी द्यावी. दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी 3 मीटर अंतरावरती 6 सेंटीमीटर रुंदीचे पाट काढावेत. पाटाच्या दोन्ही बाजूस 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे 1 मीटर अंतरावरती खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात 3 ते 5 किलो शेणखत टाकून मातीत मिसळले पाहिजे. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया या ठिकाणी टाकल्या पाहिजेत. यामध्ये कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे, पुसा समर पॉली या जातीची कोवळी फळे 30 ते 50 सेंटीमीटर लांबीची आणि 20 ते 25 सेंटीमीटर जाडीची असतात. फळांचा रंग पिवळसर हिरवा असतो. या जातीचे हेक्टरी उत्पादन 110 ते 120 क्विंटल असते. पुसा समर या जातीची फळे हिरवी गोलाकाराची 15 ते 20 सेंटीमीटर जाडीची. ही जात उन्हाळी हंगामासाठी चांगली असून या जातीचे हेक्टरी उत्पादन 90 ते 100 क्विंटल निघते. पुसा नवीन या जातीची फळे 25 ते 30 सेंटीमीटर लांबीची व 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात. फळाचे सरासरी वजन 700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते. ही जात लवकर येणारी असून सरासरी हेक्टरी उत्पादन 150 ते 170 क्विंटल असते. पंजाब कोमल या जातीची फळे 40 ते 45 सेंटीमीटर लांबीची 5 ते 6 सेंटीमीटर व्यासाची असतात. फळाचे सरासरी वजन 1 ते 1.5 किलो पर्यंत असते. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 130 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी असते. सम्राट विद्यापीठाने शिफारस केलेले वाण उत्पादन दुधी भोपळ्याच्या जातीनुसार 170 ते 200 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळताना दिसून येते. खत आणि पाणी व्यवस्थापनामध्ये दुधी भोपळ्यास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र 50 किलो पूरत लागवडीपूर्वी द्यावे. 50 किलो प्रति हेक्टर नत्राचा दुसरा हप्ता लागवडीनंतर 30 ते 40 दिवसाच्या अंतराने द्यावा. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास या ठिकाणी पाणी देणे गरजेचे आहे. आंतरमशागत दुधी भोपळ्याचे पीक मांड्यावर चढविणे गरजेचे असल्याने बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या मांडवावर योग्य त्या आधाराच्या सहाय्याने वेल वाढीस तसेच चढवले पाहिजे. उन्हाळी हंगामात वेलाची वाढ कमी असल्यामुळे ते जमिनीवरती सोडले तरीही चालतात. पिकामध्ये गवताचे प्रमाण वाढवल्याचे दर्शवले असल्याने खुरपणी करून त्या ठिकाणी तण नियंत्रणात आणले पाहिजे. तर श्रोतेवासाठी एवढंच. नमस्कार.
2: श्रोतेव, आताच आपण भोपळा लागवड याविषयीची संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं.

0: नमस्ते वंडली मावशे
1: बोला
0: मावशे
1: हाँ
0: आज 16 सहस्र गवळणींचा मेला मिळून मथुरेच्या बाजारात चाललाय
1: होय
0: मावशे
1: हाँ
0: तुला ठावा हाय
1: काय
0: ज्या वेळेला आपण शिकार करायला गेलो
1: होय परवा होलीच्या मुहूर्तात पारत करायला गेलो
0: गेलो ना
1: गेलो
0: त्या वेळेला माझ्या हातात

0: लीला तुझ्या हातात ती जगप्रसिद्ध बंदूक होती.
1: बंदूक होती ना?
0: होती.
1: मग बंदुकीच्या नलीतून जेव्हा गोली सटकली तेव्हा काय झालं?
0: परती स्पर्ध्याच्या पायाची नली फुटली.
1: मग एवढं ठावा असून सालू बाजाराला कशी नाही आली?
0: सालू बाजाराला आली नाही
1: आली. तूच हाली मार आणि तिला बोलावून घे.
0: आत्ता बोलावतो आणि

मग दुपार झाली बरं।

0: श्रीधर मधुबामनाचा मुरलीधर
1: श्रोतो, आताच आपण हे शेतकरी गीत ऐकलं. या शेतकरी गीताबरोबर आजचा किसान वाणी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत याच ठिकाणी मी आपल्याला जागा घेतोय. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2-3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती, आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4-4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत

करावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी

0: आंदोलन सुरू आणि अहमदाबाद इथं 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला ऐकूया भाऊ कुर्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 वाजले आहेत, ऐकूया कार्यक्रम भावधारा। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजीत लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं, आरती प्रभू यांचं गीत।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 9:30 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आपण ऐकूया.

सन 1940 में फिल्म औरत में अनिल बिस्वास ने जो गाना गाया था वो है ये।